102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948 अर्थात 11 जुलै 2026 सकाळची 5:57 झाली आहे. आमच्या आजच्या कार्यक्रमांना मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहो. सुप्रभात श्रोते हो.

श्रोते हो, आपण म्हणतो की ही जगरहाटी कोण चालवतं? आपल्या दृष्टीला तो दिसत नाही, परंतु आपल्या मनाच्या चक्षुंनी त्याला पाहावं लागतं, संवेदनांनी अनुभवावं लागतं. कुणी त्याला परमेश्वर म्हणतं तर कुणी जगाचा नियंता. चला आपणही त्याच्यासाठी नतमस्तक होऊया.

श्रोतेहो, महाराष्ट्रात सर्वात मोठा समजला जाणारा दिंडीचा सोहळा म्हणजे आषाढीला होणारी पंढरपूरची वारी. आपल्या आराध्याच्या भेटीला मोठ्या ओढीनं वारकरी पंढरपुरीची वाट खांद्यावर पालखी घेऊन चालतात आहे. पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला उभा कसा राहिला, विटेवरी अंगी शोभे पितांबर, अंगी शोभे पितांबर, गळ्यामध्ये वैजयंती माळा, चंदनाचा टिळा माथी शोभला.

श्रोतो, दिंडी जेव्हा पंढरपुराची वाट चालते तो एक अनुपम्य आणि अविस्मरणीय सोहळा असतो. सर्व पंथातील, सर्व धर्मातील लोकसुद्धा यात सहभागी होताना दिसतात. तो एक राष्ट्रीय एकात्मतेचा सोहळा असतो असं म्हणायलाही हरकत नाही. एका भावनेनं प्रेरित, बंधुभाव जागवीत, एकमेकांना सहाय्य करीत ही पावलं पंढरीची.

पंढरपुराच्या या वारीमध्ये एक प्रकारचा एकात्मतेचा भाव तर असतोच, सोबतच काही सोहळेसुद्धा असतात, कुठे कुठे रिंगण घातलं जातं. या वारीमधला सर्वप्रथम मान असतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा. महाराष्ट्रभरातून जिथे जिथे संतांची समाध्या आहे, जिथे जिथे मंदिरं आहे, तिथून या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी ओढीनं पंढरपुराची वाट चालतात. चालतात नव्हे, धावतात असं म्हणावं लागेल.

पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आपली गाऱ्हाणी त्याच्या पावलांशी मांडण्यासाठी भक्तगण ही वारी चालतात. भक्तीने ओथंबलेल्या मनानं तिथे पांडुरंगांच्या पावलांचं दर्शन घेतात. महाराष्ट्रामध्ये शिवरात्रीला केली जाणारी पचमडीची किंवा सालबर्टीची वारी म्हणजे खांद्यावर त्रिशूळ घेऊन चालणारे पोहा आणि विठ्ठलाच्या आषाढीच्या वारीमध्ये चालणारे वारकरी मला एकाच भक्ती मार्गावर चालणारे साधक वाटतात.

0: मंगल प्रभात या कार्यक्रमात आज आपण जयंत मंगरूळकर, लता मंगेशकर, पंडित शिवानंद पाटील आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या रचना ऐकल्यात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळची 6:30 झाली आहे. ऐकूया चिंतन.
1: निर्णय क्षमता. आपलं जीवन हे विविध प्रकारच्या समस्या, प्रश्न, विविध घडामोडींनी युक्त आहे. प्रत्येकालाच रोजच लहान मोठे निर्णय घ्यावे लागतात. रोजच्या दैनंदिन व्यवहारात मुले आईबापाला, कनिष्ठ वरिष्ठाला, विद्यार्थी शिक्षकाला, पत्नी पतीला आपल्या समस्या सांगून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा परिस्थितीत अचूक निर्णयक्षमता असणे अत्यंत जरुरीचे आहे. निर्णय घेताना तो विचलित न होता तरतम भावाने घ्यावा लागतो. आपल्या प्राचीन ग्रंथातून त्याग आणि परोपकाराचा खूप महिमा गायला आहे. माणसाने स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी, दुसऱ्यासाठी जगावे असे सांगितलेले आहे. अशा परिस्थितीत माणसाने स्वतःच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. कधीकधी आपण समाजात अशी उदाहरणे पाहतो की सर्व गुणसंपन्न, सदाचारी, सरळ मनाच्या माणसाला आयुष्यात पुष्कळ दुःख सहन करावे लागते. त्याने आयुष्यभर स्वतःचा विचार न केल्यामुळे तो परावलंबीसुद्धा बनू शकतो. आपण म्हणतो हे सारे पूर्वजन्मीचे फळ आहे, पण हे चूक आहे. माणसाने सर्व जबाबदाऱ्या, कर्तव्ये पार पाडूनसुद्धा कुठे ना कुठे सीमारेषा आखायलाच हवी, स्वतःकडे लक्ष द्यायलाच हवे. हे महत्त्वाचे आहे. आपल्याला समाधान वाटेल इतकाच त्याग करावा. स्वतःचा बळी देऊन त्याग करण्यात काहीच अर्थ नाही. स्वार्थ आणि परार्थ यात समतोल राखून निर्णय घ्यावा लागेल. पुष्कळदा हुशार आणि गुणवत्ताप्राप्त मुलींनासुद्धा लग्न झाल्यानंतर आपल्या महत्त्वाकांक्षेवर आणि नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागतो. समजो त्याच्या नावाखाली ती जो त्याग करीत असेल त्यामुळे नंतर जीवनात निराशा तर येणार नाही ना, याचा तिने निर्णय घेण्यापूर्वी शांत डोक्याने विचार केला पाहिजे. कारण निराशेमुळे तीच फक्त नाखुश राहणार नाही.

0: नाही तर घर देखील खुश राहणार नाही. म्हणूनच कोणताही निर्णय स्वेच्छेने आणि विचारपूर्वक घेतला पाहिजे. कुणाच्या दबावाखाली राहून जीवनातल्या साऱ्या आशा आकांक्षांना तिलांजली देण्यापूर्वी खूप विचार केला पाहिजे. आपण स्वार्थ आणि परमार्थ यात कुठेतरी रेघ ओढली पाहिजे. कुठेतरी आपल्यालाही हिताचा विचार केला पाहिजे. अचूक निर्णयक्षमता ही काळाची गरज आहे. आयुष्यात व्यवसायानिमित्त आणि नातेसंबंधातून अनेक व्यक्ती येतात. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापले आयुष्य समृद्ध करीत असतो. जसे रांगोळीमध्ये अनेक रंग भरून रांगोळी आकर्षक होते तसेच आयुष्याचेही आहे. अशा परिस्थितीत समय सूचकतेने घेतलेले निर्णय बरंच काही देऊन जातात. सुयोग्य जीवनसाथीची निवड ही आयुष्यातली निर्णायक गोष्ट आहे. त्यानंतर जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगी योग्य निर्णय घेणे, मुलांच्या संगोपनाबाबत शाळेची निवड, अभ्यासक्रमाची निवड, त्यांच्या योग्य जीवनसाथीची निवड अशा अनेक प्रसंगी पालकांना आपले प्रगल्भ विचार आणि अनुभव यांच्या जोरावर महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. पालकांनी मुलांना घडविण्याची जबाबदारी पार पाडावी, पण त्याचबरोबर स्वतःच्या भविष्याचे निर्णय घ्यावेत. आमच्या ओळखीचे एक गृहस्थ, त्यांनी आपला सारा पैसा मुलांच्या शिक्षणावर आणि लग्नावर खर्च केला. सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे कमी शिकलेल्या मुलाला धंद्यासाठी दिले. कर्ज काढून पत्नीचे दागिने मोडून घर बनविले. ते अशासाठी की मुले भविष्यकाळात सुखात राहतील. फळ काय मिळाले? तर ते आजारी पडले तेव्हा चांगले जेवण मिळाले नाही की औषध पाणी. उभे आयुष्य उच्च पदावर काम करून सुद्धा अंतिम दिवस विपन्नावस्थेत घालवावे लागले. तसे पाहिले तर दोघेही चांगले होते. त्यांनी आपले सर्व जीवन दुसऱ्यासाठीच घालविले. आपण विचाराल त्या व्यक्तीने काय चूक केली? आपल्या मुलांच्या भविष्यासाठी झटले हे तर त्यांचे कर्तव्यच होते. पण माणसाने कर्तव्य करताना सुद्धा कुठे ना कुठे सीमारेषा आखायलाच हवी. आपल्या भविष्याचे निर्णय जागरूकतेने घ्यायला हवेत. आपण लोकांसाठी झटलो म्हणून ईश्वर आपले भले करील ह्या भावनेवर पूर्णपणे विसंबून राहू नये. स्वतःच स्वतःचे निर्णय समजून उमजून घेणे ही आपली जबाबदारी आहे.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात स्मिता देशपांडे यांचे विचार ऐकलेत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:35 झाली आहे. आता ऐकूया आमच्या आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषीवाणी या सत्रात पूर्व विदर्भ विभागातील धान लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन या विषयावर डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

परिसर या कार्यक्रमात सहा वाजून 50 मिनिटांनी ई कचरा आणि धोके याविषयी भावना चौधरी यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून. दिनविशेष 6:55.

सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. मिश्र संगीत 7:40 प्रसारित केले जाईल. आठ वाजून 15 हिंदी चित्रपट संगीतातील काही रचना. 8:40 जागतिक लोकसंख्या दिन हा समन्वित कार्यक्रम. यात बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान याविषयी डॉक्टर लक्ष्मण साळोख प्राध्यापक समाजशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. नऊ वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यावयाची काळजी याविषयी श्री अतुल सूर्यवंशी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सुगम संगीत आपण ऐकू शकाल 10:16 साडेदहा 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत 11:00. दुपारी 12 वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात सोपं नसतं इतकं आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांचा सहभाग याविषयी शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 'युवावाणी' कार्यक्रमात लेखन दिग्दर्शन अभिनय गायन वादन आणि नृत्य अशा विविधरंगी कला जोपासणाऱ्या पन्हाळगडच्या निकमवाडीच्या युवा कलाकार कीर्तावणीकर रुचिका खोत यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:15 विधिमंडळाचं साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी कार्यक्रमात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार सहभागी तज्ज्ञ सहायक प्राध्यापक रुपेश राऊत कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. 8:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

0: आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.
1: 102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.
0: आकाशवाणी यवतमाळ केंद्र 6:40 झाली आहे. ऐकूया कृषीवाणी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात पूर्व विदर्भ विभागात धान लागवडीच्या विविध पद्धती याविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, आवत्या अथवा फेकीव धान पद्धत, या पद्धतीमध्ये पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीची मशागत केलेल्या धान बांधीमध्ये धान बियाणे हेक्टरी 100 किलो याप्रमाणे समान फेकून पेरणी केल्या जाते. जमीन वखरून बियाणे झाकले जाते. 1 महिन्यानंतर उगवलेल्या रोपामध्ये हलके नांगरण केले जाते. त्याद्वारे जमिनीची मशागत होऊन धान पिकास फुटवा फुटण्यास आणि तण नियंत्रणात मदत होते. या पद्धतीला बासी पद्धत पूर्व विदर्भात संबोधतात. पेरधान किंवा पेरणी पद्धत. मंडळी, या पद्धतीमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर वरकस जमिनीची मशागत करून तिफणीद्वारे ओळीत धान पेरणी करतात. हेक्टरी 75 ते 80 किलो बियाणे वापरून करतात. यानंतर आवश्यकतेनुसार आंतर मशागत केली जाते. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे, तसेच पेरणी 1 ते 2 सेंटीमीटर खोलवर करावी. पेरणीच्या वेळी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हेक्टरी द्यावे. धान बांधीतील पेरीव धान पद्धत. मंडळी, पूर्व विदर्भ विभागामध्ये हात रोवणीस पर्याय म्हणून पेरीव पद्धतीने धान लागवड जुलै महिन्याच्या 10 तारखेपर्यंत करावी. त्याकरिता हेक्टरी 100 किलो बियाणे 2 ओळीत 20 सेंटीमीटर आणि 2 झाडातील 10 ते 15 सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. तसेच यामध्ये तण नियंत्रणासाठी पेंडीमिथिलीन 30% प्रवाही 1 लिटर प्रति हेक्टरी, क्रियाशील घटक या प्रमाणात पेरणीनंतर लगेचच फवारणी करून

0: तीस दिवसांनी निंदणी करावी. रहू पद्धत. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगामात अतिवृष्टीने पेरणी वाहून गेल्यास किंवा बियाणे न उगवल्यास आणि जमिनीत वापसा नसल्यास मोड आलेले बियाणे चिखल केलेल्या सपाट जमिनीवर समान पसरविले जाते. अशा क्षेत्रात धान बांधित रोपे वर येईपर्यंत 2 ते 3 सेंटीमीटर पाणी राहील याची काळजी घ्यावी. ड्रम सीडरचा वापर. शेतकरी बंधू भगिनींनो, रहू पद्धतीने मोड आलेले बियाणे भात संशोधन संचालनालय हैदराबाद यांनी विकसित केलेल्या धान पेरणी यंत्र ड्रम सीडरचा वापर करून पेरतात. यामध्ये धान 20 सेंटीमीटर ओळीत तसेच 5 ते 7 सेंटीमीटर रोपात अंतर ठेवून चिखलणी केलेल्या समांतर शेतात पेरता येते. या पद्धतीमध्ये हेक्टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. पारंपरिक धान लागवड पद्धत. या पद्धतीमध्ये सपाट वाफ्यावर तयार झालेले 30 ते 40 दिवसाचे रोपे चिखलणी योग्य पाऊस झाल्यानंतर रोवणी करतात. या पद्धतीमध्ये रोवणी तिरपी खोल तसेच आळीत न लावता अंदाजे अंतरावर प्रति चूट 4 ते 10 रोपे लावण्यात येतात. त्यामुळे या पद्धतीमध्ये उत्पादकता कमी येते. आपत्कालीन परिस्थितीत चिखलणी योग्य पाऊस न आल्यास शेतकरी 45 ते 60 दिवसाचे रोपेसुद्धा रोवणीसाठी वापरतात. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आताच आपण पूर्व विदर्भ विभागात धान लागवडीच्या विविध पद्धती याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकलीत.
1: कृषीवाणी आपण ऐकलीत. वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा.

आकाशवाणी यवतमाळ केंद्र, सकाळची 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 6:40 45 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात, डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढायचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनाही चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाइड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे आजकालच्या आधुनिक सर्जरीचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं.

0: त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो. प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीने वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं. कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतले. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. यावेळी 6:55 झाली आहे. आता ऐकूया दिनविशेष. आज श्रोते हो, आज आहे 11 जुलै. 11 जुलै हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून आपण पाळतो. लोकसंख्येचा विचार जर केला तर लोकसंख्या किंवा वाढती लोकसंख्या ही कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीला मारक आणि बाधक ठरणारी गोष्ट आहे. म्हणूनच लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधणं हे प्रथम कर्तव्य समजलं जातं. त्यावर विचारमंथन होण्याची सुद्धा गरज आहे. 11 जुलै 1987 रोजी जगातील 5 अब्ज बालक युगोस्लाविया इथे जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी, म्हणजे 5 अब्जावे पालक हे युगोस्लाविया इथं जन्मल्यानंतर, या लोकसंख्या वाढीविषयी जनमानसात जागृती निर्माण करण्याची गरज प्रकर्षानं वाटली. अखेर युनोने याची दखल घेऊन 1989 पासून हा दिवस जागतिक दिन म्हणून घोषित केला. श्रोते हो, लोकसंख्या म्हणजे एखाद्या भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या होय. लोकसंख्या मोजण्याला खानेसुमारी किंवा जनगणना म्हणतात. प्रत्येक देश आपल्या लोकसंख्येची ठराविक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक वेळा 10 वर्षे एवढा असतो आणि दरवर्षी वाढीव लोकसंख्येचा अंदाज प्रकाशित केला जातो. 16 एप्रिल 1976 रोजी केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब राज्यमंत्र्यांनी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे मांडलं होतं आणि योग्य कायदा करून लग्नाचं किमान वय मुलींसाठी 18 आणि मुलांसाठी 21 वर्षापर्यंत वाढवणं असं सांगण्यात आलं. म्हणूनच बालविवाहांवर सुद्धा निर्बंध घालण्यात आले. राज्य शासनाला अनिवार्य निर्बीजीकरण करण्यासाठी कायदे करण्याची अनुमती द्यावी असा विचार तिथे मांडला गेला. 2001 वर्षापर्यंत लोक

लोकसंख्या आणि लोकसभा राज्यसभा विधानसभा या मधील प्रतिनिधित्व 1971 जनगणनेनुसार निश्चित करावे हेही सांगण्यात आले. 1976 लोकसंख्या धोरण मात्र जास्त टिकलं नाही. 1977 आणि 11 मे 2000 रोजी भारताची लोकसंख्या 100 कोटी झाली. जगातील क्षेत्रफळाच्या 2.4% क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील 16% लोकसंख्या राजसत्तेत आलेल्या सरकारनं 19 जून 1977 रोजी या धोरणामध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जी सक्ती करण्यात आली होती ती मात्र थोडी शिथिल करण्यात आली होती. परंतु लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्या धोरण 2000 जाहीर करण्यात आले आणि पुढे 2007 लोकसंख्या धोरण हे पक्के ठरवण्यात आले. 14 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं हेही सांगण्यात आलं, कारण शिक्षणामुळे माणसाच्या विचार करण्याच्या कक्षा रुंदावतात. जननदर नियंत्रणासाठी आणि संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्थासुद्धा निर्माण करावी अशी सरकारची शिफारस होती. फक्त 2 मुले असलेल्या निर्बिजीकरण करून घेतलेल्या दारिद्र्यरेषेखालील दाम्पत्यांना 5000 रुपयांची विमा पॉलिसी उघडावी असाही इथे विचार व्यक्त करण्यात आला. श्रोते हो, आज लोकसंख्या वाढ म्हणजे त्याचा स्फोट झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचा परिणाम मात्र पर्यावरणावर फार अनिष्ट रूपात होत आहे, कारण वाढती लोकसंख्या आणि मर्यादित संसाधनं नैसर्गिक साधनं यांची सांगड बसवणं कठीण आहे. त्यामुळं आम्ही जंगलांना ओरबाडलं, पृथ्वीला जागोजागी छिद्र केले, खनिज पदार्थ खेचून काढले, पाण्याची पातळी कमी होत गेली, कारण लोकसंख्या अमाप असल्यामुळे या संसाधनांची गरजही तेवढी भासत आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी आपलं पहिलं कर्तव्य आहे लोकसंख्या मर्यादित करणं. आपल्या घरामध्ये कधीकधी आपण पाहतो की मुलाच्या जन्माच्या हव्यासापोटी आपण स्त्रीवर कित्येक बाळंतपणं लादतो आणि कित्येक मुलींना जन्म देतो. म्हणूनच मग लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन मिळत जातं, लोकसंख्या वाढत जाते. एका कुटुंबात खाणारी तोंडं अनेक असतील तर आपण त्यांना सगळ्या सुविधा पुरवू शकत नाही. तुम्ही एका मुलीला किंवा एका मुलाला जेवढ्या सुविधा द्याल तेवढ्या सुविधा आपण 4 अपत्यांना देऊ शकत नाही. हा विचार आपण करायला पाहिजे. आपल्या अपत्यांना योग्य शिक्षण, चांगलं आरोग्य, चांगल्या सुविधा देण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची संख्या मर्यादित असणं हे अगत्याचं आहे. आजच्या 11 जुलै या लोकसंख्या दिनानिमित्त एवढंच.

0: हमारे तोप का गोला भात नहीं है डर के ऑनलाइन क्लियर ऑनलाइन क्लियर लाइन क्लियर बाय।
1: चोरी चोरी चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेली ही रचना आत्ताच आपण ऐकली आहे।

0: प्लास्टिकचा टाळा वापर, प्रेम करा पर्यावरणावर.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहो.
3: यानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकाल पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातम्या.

0: ಜರದ ವಿಜೇಸಾ ಮತ್ತ ಕೇವಡ ತಿರಕಸಮಾಳಾವಾ ವೇಣಿವರ.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी. सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीबाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी. मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
7: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी

0: मोर पीसते बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पीसते बघते बघते
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून।
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर।

0: पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले दोन दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शेणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाचा सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे. तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 170 पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवला गेला आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 432,010 खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 249,398.99 क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती

0: सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
1: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1 बाद 21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर
3: माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. श्रोते हो, नाट्य संगीताच्या प्रांतामध्ये डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं नाव अग्रक्रमाने आणि अत्यंत आदराने घेतलं जातं. आपल्याला ठाऊक असेल की डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचा जन्म विदर्भाच्या भूमीत म्हणजे मूर्तिजापूर जिल्हा अकोला इथं झाला होता. वयाच्या 8व्या वर्षी वसंतरावांमधली क्षमता भालजी पेंढारकर यांनी हेरली आणि त्यांना कालिया मर्दन या 1935 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटात भगवान कृष्णाची भूमिका दिली होती. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी संगीत विषयात PhD केली होती. कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली.

डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कट्यार काळजात घुसली नाटकातील पुरुषोत्तम दारवेकर यांचं पद आपण ऐकलं. श्रोते हो, विरह आणि परदेस हे शब्द आपण खूपदा गीतांमधून ऐकतो. हे शब्द त्या विरहिणीला विचारावे जिच्या मनात परदेशी असलेला सजन सदैव रेंगाळत असतो. रामधारी सिंह दिनकर हे आपल्या एका कवितेत म्हणतात, माया के मोहक वन की क्या कहू कहानी परदेशी, भय है सुनकर हस दोगे मेरी नादानी परदेसी, सृजन बीच संहार छिपा कैसे बतलाऊ परदेसी, सरल कंठ में विषय राग मैं कैसे गाऊ परदेसी.

श्रोतेहो, उर्दू भाषा ही नजाकतपूर्ण आहे आणि उर्दू भाषेची साहित्य संपदासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. शायरीच्या विश्वामध्ये शायर मिर्झा गालिब यांचं नाव अजरामर आहे. मिर्झा गालिब म्हणतात, उनके देखे से जो आ जाती है मुँह पे रौनक, वो समजते है बीमार का हाल अच्छा है. मनाच्या आंदोलनाच्या अनेक भावना गालिब यांनी आपल्या प्रभावी शब्दांमध्ये शब्दबद्ध केलेले आहे. मोहब्बत में नहीं है फर्क जीने और मरने का, उसी को देखकर जीते है जिस काफिर पे दम निकले.

श्रोतेओ आज सकाळी 10 वाजता नक्की ऐका. यवतमाळचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अतुल सूर्यवंशी यांची पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यावयाची काळजी याविषयी मुलाखत. श्रोतेओ, प्रत्येक माणसाला ठेका धरायला लावणारं संगीत कोणतं तर लोकसंगीत. लोकसंगीत हे भारतात अनेक भाषेत गायलं जातं. अनेक प्रांताचं आपलं विशिष्ट असं लोकसंगीत आणि लोकगीतं आहे. मराठीमध्ये या लोकसंगीताला सुलोचनाबाई चव्हाण आणि रोशन सातारकर, शाहीर निवृत्ती पवार, पुंडलिक आगमणे, पांडुरंग वनमाळी यांनी खूप चांगले दिवस आणले. यात घेतल्या जाणारं आणखी एक नाव म्हणजे विठ्ठल उमप.

श्रोतेहो, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, समर्थ रामदास स्वामी यांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त दिव्य भव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तिरूप आदर्श, किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ. इतका अष्टपैलू आणि संपूर्ण अवधान असलेला पुरुष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टी असलेला असा जाणता राजा इतिहासाच्या पानावर दुसरा मिळणे कठीणच आहे.

लता मंगेशकर यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी यवतमाळ केंद्र, सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात. दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणात सहक्षेपित करीत आहोत.

रॉकी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

श्रोतेहो, आकाशवाणी यवतमाळच्या प्रसारणात आज सकाळी 10 वाजता ऐकायला विसरू नका. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री अतुल सूर्यवंशी यांच्याशी मंगला माळवे यांनी केलेली बातचीत. विषय आहे, पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यावयाची काळजी. तेव्हा वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, आज सकाळी 10 वाजता. कार्यक्रमा शेवटी ऐकूया किनारा चित्रपटासाठी भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात गुलजार यांची रचना.

0: किनारा चित्रपटातील रचना पण ऐकलीत. गायक कलाकार होते भूपेंद्र आणि लता मंगेशकर. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 वाजता आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहो आणि त्यानंतर 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आवाहन आम्ही मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहो.
1: उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथे पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथे मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ

होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथे काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं, असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ॲपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी, असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकुरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथे ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथे एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4,000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4,118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16,740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने-सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोक. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोक, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै

0: 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला, तो जगातील 90 देशामध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
0: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
0: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्हीही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काही पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशामध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा पाचवा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3rd टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3rd टप्प्याची अशी वैशिष्ट्ये आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या 3rd टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगाने वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन

0: उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंट, हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलत आहे?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधासाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत, या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या, नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत, शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव, यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पडलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता, यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधामध्ये, आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यूसुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा

0: स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला, जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो, कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011 जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते, तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतं. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येत आहे. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानंसुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला
1: नक्कीच फरक पडत
0: असलेला आपल्याला दिसून येतो. आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं

0: आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: ऐसी बेमिसाल कहानियां आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर। विविध भारती, आपका जीवन संगीत।
1: आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे। विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केलेत। यावेळी सकाळचे 10 वाजले आहे। पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यावयाची काळजी याविषयी श्री अतुल सूर्यवंशी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया। श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, पावसाळा आला की आपल्याकडे अपघातांचं प्रमाण वाढतं, कारण याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात। ही कारणं कोणती असतात हे जाणून घेणं अगत्याचं आहे। अपघात टाळणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून असतं, किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं जीवित हानी झाली तर तो होणारा लॉस किंवा ती हानी कधीही भरून निघत नाही। म्हणूनच या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की तुम्ही वाहतूक नियमांचं पालन कसं करता, पावसाळ्यामध्ये आपण विशेषतः काय काळजी वाहन चालवताना घेतली पाहिजे। आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत श्री अतुल सूर्यवंशी साहेब, सहायक परिवहन अधिकारी यवतमाळ। सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे।
2: नमस्कार मॅडम।
1: सर, पहिला प्रश्न माझा हा आहे की इतर वेळेस वाहन चालवणं आणि पावसाळ्यात वाहन चालवणं या गोष्टीत भेद करावा लागतो का?
2: बरोबर आहे, कारण अपघाताचे महत्त्वाचे जे आहेत तीन कारणं आहेत, ज्यामध्ये अपघातामध्ये वाहन वाहन चालवणारा आणि भौगोलिक परिस्थिती ह्या गोष्टी इन्वॉल्व असतात।
1: बरोबर,
2: त्यामध्ये पावसाळा आल्यानंतर भौगोलिक परिस्थिती बदलत असते, त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते।
1: बरं, आता विशेष काळजी घेणं म्हणजे जो व्यक्ती ड्रायव्हिंग करतो त्यांनी तर ती घ्यायलाच पाहिजे।
2: बरोबर।
1: कधी कधी सर असं होतं की वाहनांची सुद्धा नियमित तपासणी करणं, सर्व्हिसिंग करणं, ते अद्ययावत ठेवणं हे गरजेचं असतं, याबाबत आपण काय सांगाल?
2: नक्कीच मॅडम। कसं आहे की आपण पावसाळ्यामध्ये वाहन चालवत असताना आपले वाहन इतरांच्या दृष्टीस पडते की नाही हे जास्त महत्त्वाचे असते, त्यामुळे वाहनाचे नियमित सर्व्हिसिंग तर आपण करतच असतो, परंतु पावसाळ्यामध्ये या बाबतीमध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। यामध्ये आपल्या वाहनाचे हेडलाईट्स असू द्या, इंडिकेटर्स असू द्या, त्याच्यानंतर तुमचे महत्त्वाचे म्हणजे ब्रेक लाईट्स, कारण जे आहेत पावसाळ्यामध्ये अदृश्यता निर्माण होते आणि त्यामुळे आपले वाहनाचे ब्रेक लाईट्स मागच्या वाहनाला दिसले तर ती मागच्या वाहनाकडनं होणारी ठोस आपल्याला टाळता येईल।
1: बरोबर आहे। म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की पाऊस कितीही असू द्या, पण तुम्ही जर ब्रेक दाबल्यावर तुमचे टेल लाईट जर लागले तर मागून येणारा तुम्हाला धडक देणार नाही का?
2: बरोबर।
1: म्हणजे ही फार महत्वाची बाब आहे। त्याचप्रमाणे सर, विजन जर कमी असलं तर आपण पाहतो की हेडलाईट सुद्धा कधी कधी फार दृश्यमान नसतात, अशा वेळेस काय?
2: बरोबर। ऍक्च्युली आता तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला पावसाळ्याच्या सुरुवातीला आपले जे मोठे मोठे वाहन जे आपले सर्व्हिस सेंटर आहेत
1: याचे
2: आपल्याला पावसाळ्यात विशेष करून त्यांची सवलतीच्या दरात तुम्हाला फोन येत असतील, त्यांचा उद्देशच असा असतो किंवा हे कंपन्या पण ठरवत असतात की जशा मोठ्या कंपन्या आहेत त्या ठरवत असतात की आपल्या जे वाहनं आहेत, कारण शेवटी काय होतं एखाद्या वाहनाचं ऍक्सिडेंट झाला तर कंपनीचं पण नाव खराब होत असतं।
1: अगदी अगदी।
2: तरी त्यामुळे वाहन कंपन्या देखील आपल्या सर्व्हिस सेंटरला आपल्या जे कस्टमर्स आहेत त्यांना सर्व्हिसिंगच्या दरामध्ये सवलत देतात आणि त्यामध्ये आपल्याला देखील फोन आले असतील की आपण आपल्या वाहनाचे सर्व्हिसिंग करून घ्या। तरी आपण आपल्या वाहनाचे सर्व्हिसिंग पावसाळ्यापूर्वी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। यामध्ये ते लोक ह्या सर्व जशा मी गोष्टी सांगितल्या, हेडलाईट असू द्या, वायपर्स असू द्या, टायर असू द्या, त्याच्यानंतर तुमचे इंडिकेटर्स असू द्या, ब्रेक लाईट्स असू द्या, ह्या वाहनांची ह्या बाबत तपासणी करता आणि जर आपल्या वाहनामध्ये काही त्यामध्ये रिपेअर्स असतील तर रिपेअर करून घेतले जाणे फार महत्त्वाचे आहे।
1: सर, बहुतेक वेळा असं पाहिलं जातं की म्हणजे फार सहजतेने घेतलं जातं की गाडीचे टायर हे गुळगुळीत झालेले आहे, ग्रिप्स नाही आहे, मग असं होतं की ब्रेक दाबल्यानंतर

0: खूप वेळाने ब्रेक लागतो,
1: बरोबर,
0: लवकर गाडी थांबत नाही,
1: बरोबर.
0: याबाबत काय म्हणाल आपण?
1: तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे या बाबतीमध्ये, कारण मी ह्या गोष्टीवर येणारच होतो की आपलं जे टायर आहे, टायराचं मेन पर्पज आहे रस्त्याशी ग्रीप बनवून ठेवणे. आणि तुम्ही बघितलं असेल की टायरावरती काही रेषा असतात, तर त्यांचा उपयोग असतो की आपण वाहन चालत असताना त्यातनं म्हणजे पाणी जर साचलेलं असेल तर त्या थ्रेड्समधनं ते पाणी बाहेर पडतं आणि आपला रस्त्याचा आणि टायरचा संपर्क हा कायम राहतो. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की गाडी अशी फ्लोट होते, त्याला हायड्रोप्लेनिंग इफेक्ट म्हणतात. हायड्रोप्लेनिंग इफेक्ट असा असतो की आपलं वाहन जर गुळगुळीत टायर असेल आणि जर ते पाण्यावरती गेलं तर पाण्याचा, पाणी आणि रस्ता याच्या म्हणजे टायर आणि

0: थ्रेड्समधनं ते पाणी बाहेर पडतं आणि आपला रस्त्याचा आणि टायरचा संपर्क हा कायम राहतो. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की गाडी अशी फ्लोट होते, त्याला हायड्रोप्लेनिंग इफेक्ट म्हणतात. हायड्रोप्लेनिंग इफेक्ट असा असतो की आपलं वाहन जर गुळगुळीत टायर असेल आणि जर ते पाण्यावरती गेलं तर पाण्याचा पाणी आणि रस्ता याच्या म्हणजे टायर आणि रस्ते यामध्ये पाणी
1: येतं,
0: संपर्क तुटतो आणि आपली ग्रीप राहत नाही. आपण लहानपणी बघा, जसं आपण तलावावर किंवा नदीवर गेलो, एखादा चपटा दगड घेऊन असं भिरकवायचो आणि तो टप्पे पाडत पृष्ठभागावर टप्पे पाडत जायचो,
1: अगदी
0: तसा इफेक्ट गाडीला येतो आणि आपला गाडीचा कंट्रोल राहत नाही आणि यामुळे ऍक्सिडेंट
1: अपघात होतात.
0: त्यामुळे माझं सगळं तुमच्या श्रोत्यांना आव्हान आहे की पावसाळ्यापूर्वी आपले टायर हे चेक करून घ्या, टायरचे थ्रेड व्यवस्थित आहे, टायर गुळगुळीत नाहीयेत याचं व्यवस्थित हे घ्या. आणि त्याचे अगदी सोपे निकष असतात वाहन म्हणजे टायर तपासण्याचे, की तुमची थ्रेड जे आहेत त्याची किती खोली आहे ते बघा. ती थ्रेडच खोली व्यवस्थित असेल तर तुमचं टायर व्यवस्थित आहे, नाही तर आपल्याला कळत नसेल तर आपण सर्व्हिस सेंटरला संपर्क साधा, तिथे आपलं टायर चेक करून
1: घ्यायला पाहिजे. बरोबर आहे सर. आता जसं दिवसा वाहन चालवणे आणि पावसाळ्यामध्ये दिवसा किंवा रात्री जास्त जोखमीचं असतं,
0: बरोबर,
1: तर ही जोखीम म्हणजे कोणती असते नेमकी?
0: आती रात्री आपण वाहन चालतो तर इतर वेळेस जी आहे दृश्यमानता अशीही कमी असते, परंतु पावसाळ्यामध्ये काय होतं की तुमचं धुकं असेल घाट सेक्शनमध्ये आणि पावसाचं प्रमाण यामुळे आपल्याला दृश्यमानता अतिशय कमी होते,
1: बरोबर.
0: यामुळे आपण काय करायचं आहे की आपला वाहनाचा वेग अतिशय कमी ठेवायचा आहे. त्यानंतर आपले हेडलाईट्स, ब्रेक लाईट, त्याच्यानंतर तुमचे टेल लाईट हे चालू आहेत का नाही याचा म्हणजे आपल्याला खात्री करून घ्यायची आहे.
1: अगदी.
0: आणि जर आपले व्यवस्थित हेडलाईट नसतील तर आपण माझ्या मते आपण प्रवास करणं टाळलं पाहिजे.
1: बरोबर आहे सर. खूप वेळा असं पाहिलं जातं की गाडीमध्ये AC सुरू असतो, एक प्रकारचा फॉग तयार होतो आणि समोरची जी काच आहे ती पूर्णतः म्हणजे दृश्यमान त्याचं होत नाही, कमी होऊन जातं एकदम. तर यावेळेस काय करायला पाहिजे?
0: बरोबर. आता कसं होतं की पावसाळ्यामध्ये पाण्या म्हणजे वातावरणामध्ये आर्द्रता जास्त असते,
1: बरोबर,
0: आणि त्यामुळे काय होतं की वाहनाच्या बाहेरचं टेम्परेचर हे कमी असतं आणि वाहनातलं टेम्परेचर जास्त असतं, त्यामुळे आतल्या बाजूने पूर्ण आपल्याला असं फॉग आलेलं दिसेल.
1: अगदी.
0: ह्या बाबतीमध्ये आपण काय केलं पाहिजे की जर आपली एअर कंडिशनिंग गाडी असेल तर त्याचे फॉग आपले जे एअर कंडिशनिंगचे वेंट आहेत ते विंड शील्ड साईडला केले पाहिजे, म्हणजे काचेच्या बाजूला केले पाहिजे,
1: बरोबर.
0: आणि आपलं जे टेम्परेचर आहे हे कमी केलं पाहिजे आणि AC चालू असलं
1: पाहिजे.
0: त्यामुळे काय होतं की आतलं टेम्परेचर तुमचं कमी होईल आणि ते जे वाफ जी होते तयार आणि तिचं जे काचेवरती तयार झालेलं
1: आवरण
0: ते होणार नाही. आणि जर आपल्या गाडीला AC नसेल तर अशा बाबतीमध्ये आपण जरी आपल्याला पाऊस लागत असला तरीही खिडकी उघडी ठेवली पाहिजे.
1: अच्छा, म्हणजे आपण समोरचं क्लिअर दिसलं पाहिजे आपल्याला विजन रोड किंवा त्याचे काही जे काही,
0: कधीही आपलं विजन क्लिअरच पाहिजे.
1: बरोबर आहे सर. हे तर आपण तांत्रिक बाबींविषयी बोललो.
0: बरोबर.
1: खूपदा पावसाळ्यामध्ये अनेकदा वाहतूक नियमांचं पालन करत नाही चालवणारे, पुलावरून पाणी वाहत असलं तरी सुद्धा गाडी टाकण्याचा प्रयत्न करतात.
0: आता काय होतं तर तुम्ही अतिशय हा एकदमच छान प्रश्न आहे, कारण तुम्ही आता बरेचसे पाऊस चालू झालेला आहे रस्त्यावर, तुम्हाला TV वरती बरेचसे आणि सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ बघायला मिळत असतात, घटना दिसत असतील. जर एखाद्या कमी उंचीच्या ब्रिजवरनं जर पाणी जात असेल तर अशा ठिकाणी आपलं वाहन टाकूच नाही असं माझं म्हणणं आहे. कारण काय असतं की आपलं वाहन पूर्णपणे बंद असतं आणि म्हणजे कारच्या बाबतीमध्ये तर तुम्ही जर ती कार पाण्यामध्ये घेऊन गेले तर ती पूर्णपणे फ्लोट होते त्याच्यावरती आणि म्हणजे अगदी होडीसारखी वाहून जाते. त्यामुळे अशा ठिकाणी आपण आपले वाहन घेऊन जाऊ नये. बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपण समोरचं वाहन जातो, परंतु समोरचे वाहन हे ट्रक आहे,
1: त्याची
0: उंची जास्ती आहे, वजन जास्त आहे आणि त्याच्या मागे ते गेलं म्हणून आपण जाणं हे योग्य नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जिथे पुलाची उंची कमी आहे आणि पुलाच्या वरून पाणी जात आहे तर अशा बाबतीमध्ये आपलं वाहन तिथे नेऊ नये, तुम्हाला जीविता 100% यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
1: बरोबर. अशा अपघात आपण खूपदा बघतो नाही का?
0: हो, सोशल मीडियावरती जातो तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला त्या घटना दिसत
1: आहे. आणि खूपदा म्हणजे दुसरा एक विषय जनतेच्या मनात हा आहे सर की आता बरेचसे हायवे तयार झालेले आहे नवीन, जसं एक समृद्धी हायवे सुद्धा तयार झालेला आहे, तिथे सुद्धा अपघात होतात.
0: बरोबर.
1: आणि कारण प्रत्येकाची लेन ठरवून दिलेली आहे, तिथे स्पीड पण ठरवून दिलेला आहे, हे अपघात का होतात सर?
0: बेसिकली काय होतं की आता पावसाळ्याची आपण विषय चालू आहे तर पावसामुळे आपली दृश्यमानता कमी असते,

0: त्यात प्रत्येकाला माहिती असते की आपण कोणत्या लेनमध्ये गेलं पाहिजे.
1: बरोबर.
0: परंतु एखादं कमी स्पीडचं वाहन चुकी जास्त स्पीडच्या लेनमध्ये असेल आणि दृश्यमानता कमी असल्यामुळे अशा प्रकारचा मागून जाऊन त्या समोरच्या वाहनावर आदळण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळ्यांनी लेनची शिस्त पाळलीच पाहिजे. लेनमध्ये जी लेन आहे त्या लेनमध्ये आपलं वाहन ठेवलं पाहिजे.
1: बरोबर.
0: दोन वाहनांमधलं अंतर हे योग्य असलं पाहिजे, जेणेकरून आपण ब्रेक मारल्यानंतर समोरचं वाहनावर आपण आदळणार नाही, इतकं आपलं अंतर असलं पाहिजे. आणि पावसाळ्यामध्ये आपला वाहनाचा स्पीड हा नेहमीपेक्षा कमी असला पाहिजे.
1: बरोबर आहे सर. फक्त म्हणजे फोर व्हीलर तर अपघात होतातच, टू व्हीलरचे सुद्धा होतात. आता शाळकरी मुलं सुद्धा 18 वर्षाच्या वर मग ते वाहनं चालवतात.
0: बरोबर.
1: बरोबर. त्यांच्यासाठी काय सूचना द्याल सर आपण?
0: आता काय होतं की सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट जे होतात आणि ऍक्सिडेंटमध्ये जे मृत्यू होतात त्यामध्ये मोटरसायकलच्या मृत्यू होण्याच्या संख्येमध्ये, मोटरसायकलच्या ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू होण्याची संख्या जास्त आहे. यामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये सगळे रस्ते निसरडे असतात व रस्त्यांना काही प्रमाणात खड्डे पडलेले असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे काय होतं की निसरडून आपला ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते. यामध्ये सगळ्यात महत्वाचं परत एकदा स्पीड कमी ठेवणे, हेल्मेट घालणे. हेल्मेट अतिशय महत्वाचं आहे, कारण हेड इंजुरी होऊनच मॅक्झिमम मोटरसायकलच्या ऍक्सिडेंटमध्ये आपले मृत्यू होतात.
1: अगदी.
0: आणि आपण बघितलं असेल शहरामध्ये, आणि आम्ही किती आवाहन केलं तरी लोक हेल्मेट घालण्याचं प्रमाण अतिशय कमी दिसत आहे. तरी मी या माध्यमातून श्रोत्यांना आवाहन करतो की आपण हेल्मेट जरूर घालावे. हेल्मेट घातल्यामुळे आपला अपघात जरी झाला तर मृत्यू होण्याचे प्रमाण जे आहे ते अतिशय कमी होईल.
1: इंजुरी झाली तर दुरुस्त होऊ शकते, नाही का? पण इंजुरी जर झाली तर मग
0: बरोबर
1: जीवित हानी होऊ शकते.
0: बरोबर.
1: सर एक प्रश्न हा आहे की आपण बघतो की रस्ते अरुंद असतात किंवा कधी कधी रस्त्याच्या बाजूला जे शोल्डर्स बनवायला पाहिजे ते बनवलेले नसतात. अशा वेळेस काय काळजी घ्यावी वाहन चालकांनी?
0: आता पावसाळ्यामध्ये तर शोल्डरच्या खाली गाडी उतरवूच नाही, कारण काय होतं शोल्डरची ताकद किती आहे, आपल्या वाहनाचं वजन किती आहे. तुम्ही अनेकदा बघितलं असेल की शोल्डरवरती गाडी उतरली आहे आणि फसली आहे, तर त्यामुळे काय होतं की शोल्डर्स आता प्रशासन बनवत असतं. आणि काही ठिकाणी म्हणजे जसं घाट सेक्शन आहे तिथे जमीन प्रशासनाला मिळण्याच्या अडचणी असतात, अशा वेळी ठिकाणी शोल्डर छोटे असतात, काही शोल्डर्स नवीन बनवलेले असतात. तर आपण पावसाळ्यामध्ये शोल्डर्स वरती गाडी खाली उतरवू नये. डांबरी रस्त्यावर किंवा आपला सिमेंटचा रस्ता असेल त्यावरच गाडी ठेवावी, जेणेकरून जरी खड्डा असेल तरी शोल्डरच्या बाजूला जाऊ नये आणि शोल्डरवर गाडी चालवू नये, कारण तिथे पावसामुळे निसरड तयार होतं आणि आपली गाडी फसणे वगैरे या शक्यता.
1: बरोबर आहे सर. पावसाळ्याचाच विषय सुरू आहे तर आणखी काही गोष्टी अपघाताला कारणीभूत होताना आपण पाहतो, जसं की लँडस्लायडिंग.
0: बरोबर.
1: तिथूनही वाहन जर जात असेल तर थोडीशी काळजी माणसाने घ्यायला पाहिजे, म्हणजे चौफेर दृष्टी असायला पाहिजे. आणि दुसरा जो अपघाताचा विषय आहे तो आहे की एखाद्या गाडीवर झाड कोसळणं, काय करावी, दक्षता काय घ्यायला पाहिजे?
0: आता वाहन चालवत असताना अचानक झाड कोसळलं तर त्याला आपण काही करू शकत नाही, परंतु आपण वाहन पार्किंग करताना मात्र आपले वाहन झाडाखाली पार्किंग करू नका, किंवा जीर्ण झालेल्या झाडाखाली ते 100% करू नका. काही ठिसूळ झाडं असतात, जसं आपल्याला माहिती गुलमोहराचं झाड ठिसूळ असतं, अशा प्रकारच्या झाडांच्या खाली आपले वाहन
1: ठेवायला नको. बरोबर आहे सर. तुम्ही वेग मर्यादेबद्दल बोललात, जी गोष्ट अशी आहे की जी ऑलवेज नेहमीच पाळायला पाहिजे, नाही का?
0: 100%
1: काय सांगाल त्याबाबत?
0: वेग मर्यादा ज्या आहेत, आपण प्रत्येक रोडवरती आपल्याला वेग मर्यादा दिला आहे, त्यानंतर आपले सिम्बॉल सुद्धा असतात. जसं आपल्या समृद्धी हायवेला आपलं मॅक्झिमम कारसाठी स्पीड आहे 120, नॉर्मल हायवेजला आपला आहे 80 किलोमीटर पर आवरचा स्पीड दिलेला आहे. या वेग मर्यादा आपण पाळल्या पाहिजे, आणि त्या बाबतीमध्ये जर आपण वाहन मर्यादा ओलांडला तर ट्रॅफिक विभाग असू द्या, आमचा विभाग असू द्या, आणि आता आमच्याकडे ITMS सिस्टीम चालू झालेली आहे, ज्यामध्ये मनुष्याचा कुठलाही इन्व्हॉल्वमेंट नाही आणि ऍटोमॅटिक तुम्हाला चलान पडतात. कॅमेरा बेस, रडार बेस आमची सिस्टीम आहे, त्यामध्ये ऍटोमॅटिक तुमच्या गाडीचा नंबर कॅप्चर केला जातो, स्पीड कॅप्चर केला जातो आणि आपल्याला चलान दिलं जातं. माझं लोकांना आव्हान आहे या निमित्ताने की आपण वाहनाचा वेगमर्यादा ज्या वेगमर्यादा दिली असेल ज्या ठिकाणी ज्या रस्त्यावरची वेगमर्यादा पाळावी, आणि चलान पण होणार नाही. आणि चलान होणे हा काय शासनाचा दृष्टिकोन नाहीये, शासनाचा दृष्टिकोन असा
1: सुरक्षित राहा,
0: तुम्ही सुरक्षित राहा.
1: बरोबर आहे. मला असं वाटतं सर की तुम्ही फार महत्वाची ही बाब सांगितली की वेग मर्यादा नक्कीच पाळायला पाहिजे, नाही का? आणि होतं कसं की चढावडीमध्ये कधी कधी मुलं सुद्धा वेग वाढवतात, मी त्याच्यापेक्षा जास्त लवकर पोहोचेल या याच्यामध्ये, म्हणजे एक प्रकारची रेस सुरू असते, त्याच्यामुळे तुमचं जीवित तुम्ही धोक्यात घालता आणि इतरांचं पण घालत असता, नाही का? पालकांसाठी काय सांगाल आपण, म्हणजे पालकांनी काय सूचना द्याव्या आपल्या पाल्या?

0: मुलांना.
1: पालकांसाठी जर माझ्या सूचना आहेत की आपल्या मुलाचं वय 18 वर्ष पूर्ण नसेल आणि त्याने लायसन्स काढलेले नसेल तर अशा पाल्यांना आपण वाहन चालवण्यासाठी देऊ नये. आणि ज्यानंतर त्यांचं 18 वर्ष वय पूर्ण होईल त्यांनी रीतसर आमच्याकडे ऍप्लिकेशन करावं, त्यांना आम्ही वाहन चालवता येत असेल त्याची टेस्ट घेऊन आम्ही त्यांना लायसन्स देऊ. आणि त्यानंतर पालकांसाठी सूचना अशा आहेत की आपण जे आपले पाल्य आहेत त्यांना विना हेल्मेटचं वाहन देऊ नये.
0: बरं, तर आता सर पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे, 4 महिने पाऊस चालणार आहे, काय सांगाल तुम्ही सगळ्यांना, जाता जाता काय संदेश द्याल?
1: माझा जाता जाता हाच संदेश असेल की आपली वाहन पहिले प्रॉपरली दुरुस्त करून घ्या, पावसाळ्यापूर्वी सगळे लाईट चालू आहेत का ते चेक करून घ्या, निसरडा रस्ता असेल तिथे वाहन व्यवस्थित चालवा, त्यानंतर जिथे खड्डे आहेत खड्डे जिथे आहेत आपलं वाहनचा स्पीड व्यवस्थित कमी करा, आपलं वाहन लेन चेंज करू नका जरी खड्डे असतील तरी, त्यानंतर वाहनाची वेगमर्यादा कमी ठेवा, अदृश्यमानता असेल आपल्याला वाहन अतिशय जोराचा पाऊस येतो आहे किंवा ढगाळ वातावरण आहे तर वाहन चालवणं थांबवून द्या, आपण थांबवून घ्या जेणेकरून आपल्याला अपघात टाळता येतील. मोटरसायकल जे चालवत आहेत त्यांनी प्रॉपरली आपले जे गेअर्स आहेत तुमचं रेनकोट असेल काय असेल ते व्यवस्थित घाला, त्याच्यानंतर तुमचं हेल्मेट घाला आणि प्रॉपरली गाडी चालवा जेणेकरून अपघात होणार नाहीत.
0: तर श्रोते हो, श्री अतुल सूर्यवंशी साहेबांनी आपल्याला जे सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या महत्त्वाच्या यासाठी आहे की तुमचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, तुमचा प्राण सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या फॅमिलीसाठी. त्यामुळे खूपदा आपण स्लोगन्स पाहतो रस्त्याच्या दोन्ही बाजूनी की सुरक्षित चला घरी सुरक्षित पोहोचा. या दृष्टीनं पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घेतल्या गेली पाहिजे असाही इथे कटाक्ष असतो, कारण पावसाळ्यामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा बाबी उद्भवतात आणि त्या बाबींचं पालन आपण करायला पाहिजे जेणेकरून आपण आणि इतरांचं आयुष्यसुद्धा आपण सुरक्षित ठेवू शकतो. श्री अतुल सूर्यवंशी साहेब आपण इथे आलात आणि आमच्यासोबत तुमचे अनुभव वाटून घेतले, मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते, नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
0: आताच आपण पावसाळ्यात वाहन चालवताना घ्यायची काळजी याविषयी श्री अतुल सूर्यवंशी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. आता ऐकूया सुगम संगीत.

आशा भोसले यांनी गायलेली रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. एक निवेदन आहे का शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 18 आणि 19 जुलै 2026 रोजी किसनवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक, पशुविषयक, मत्स्यविषयक आणि वनविभागाशी संबंधित प्रश्न समस्या या कार्यक्रमात विचारू शकता. त्यात तज्ज्ञ शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तर देतील आणि त्याचं प्रसारण केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 0723224585 किंवा 0723224546 या फोन क्रमांकावर म्हणायचं आहे हॅलो कास्तकार. आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. 10:30 वाजले आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

मंगेश कंगणे आणि अरिजित सिंग, शिवम पाठक आणि शंकर महादेवन यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लय भारी या चित्रपटातील हे गीत. हे गीत गायला हे अजय गोगावले यांनी.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ.

एक होता विदूषक चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी. यानंतर ऐकूया

ती सध्या काय करते या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं विदित पाटणकर यांनी. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. 102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

कहीं प्यार ना हो जाए या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या युगल स्वरात. संगीतकार होती हिमेश रेशमिया आणि आवड होती या श्रोत्यांची. आर्मी मोबिनपुरा इथून सय्यद युसुफ शबाना भी, सय्यद तौसिफ, सय्यद युनुस, सय्यद रऊ पत्तार, सय्यद अयूब, असलम दुंगी, आरिफ राशीद, शबाना भी आणि सुरेश पडगणे, अनिल गर्डे आणि सायनवार, अनिल सायनवार आणि दीपक शेलकर. वरुळ जवळका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखळे, धामणी

संगीतकार होते हिमेश रेशमिया आणि आवड होती यश होत्यांची. आर्नी मोबिनपुरा इथून सय्यद युसुफ शबानाबी, सय्यद तौसिफ, सय्यद युनुस, सय्यद रऊफ अत्तार, सय्यद अयूब, असलम दुमगे, आरिफ राशीद, शबानाबी आणि सुरेश पडघने, अनिल गर्डे आणि सायनवार, अनिल सायनवार आणि दीपक शेलकर. वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे, विजय मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. धामणी मानोरा जिल्हा वाशिमचे तुळशीराम डेरे, मायावती, संदेश प्रज्वल आणि अनुत्त डेरे. सेक्टर 67 मोहाली चंदीगढ इथून टेडी मल्होत्रा, रितिक प्रतीक, अनिल शर्मा, जयवीर सिंग, डॉक्टर अमनदीप. कालका इथून शुभचंद्र, साहिल आणि बिट्टा बजाज. पाथरी जिल्हा चंद्रपूर इथून ठेमाजी ठिकरे, मंगला, चंदू ठिकरे, रौनक ठिकरे, कल्याणी ठिकरे आणि रामहरी लोखंडे, शंकरराव खेकारे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया किशोर कुमार यांना चित्रपट आहे जुली, संगीतकार राजेश रोशन आणि पसंती या श्रोत्यांची. गणेश पेठ पाथर्डीचे अंबादास शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे. बीड येथून प्रकाश पराग, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनीला अग्रवाल. खिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायरा बानू दस्तगीर, फैजनबी शाकीर, इस्लामबी शेख, बाबा शेख, करिश्मा, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्लाबी गदर शेख आणि निलोफर शेख. बिलोली जिल्हा नांदेड इथून अयब चांदनी, अयूब सय्यद आणि अमन सय्यद, माहिरा सय्यद. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्राचे अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर. बदलापूर मुंबई इथून सिद्धांत आणि प्रणिता गव्हाणकर. आकार हाईट्स बहादुरा नागपूरचे वैशाली, शैलेश, श्वेता, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर. श्रावस्ती सोसायटी यवतमाळ इथून भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी आणि तुषार बनसोड.

कोई मिल गया चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते उदित नारायण आणि अलका याग्निक. संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी आणि गीत ऐकायचं होतं या श्रोत्यांना राजेंद्रनगर यवतमाळचे मोंटू आर्या अनाया रेशमा समीर आणि निजार लोखंडवाला. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका बलविंदर बीरक जयतेक आणि मिका बीरक. बिर्डीतून हुकुम करमरकर सुनीता हार्दिक प्राची आणि तनू करमरकर. लेवाखेल मोहल्ला चांदूर बिस्वा इथून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे ललिता राणी परिसंजना गणेश कार्तिक खर्चे ब्रोनो उषा सोर्ना खर्चे स्वाती चौधरी आणि मालती चौधरी. आंबेडकर नगर इथून प्रभाकरराव डांगे रमाबाई आशिष अश्विनी दीपाली शिल्पा डांगे आणि काजल मिहिर बाबू डांगे. यानंतरची रचना आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. चित्रपटाचं नाव आहे कालीचरण. संगीतकार कल्याण जयानंदजी आणि गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. पोफाळी जिल्हा यवतमाळचे जयराम सिंगनकर दिशांत कुमार वंदना धुळे अर्पिता यशोदाबाई सिंगनकर पी बी सिंगनकर आणि परिवार. हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी तालुका नेवासा इथून. बंडुलोहर पोपळघट माया शिमाच देविदास चंद्रकला आणि समस्त पोपळघट परिवार. भोकर तालुका श्रीरामपूर इथून हरिभाऊ बिडवे श्रावण आणि अनिता बिडवे. सरोज चौक अमरावती महाराष्ट्र इथून कमरुला ठेकेदार नसीब बेगम आयशा खा आदिया खा असमा सालिया शोएब खान

सायमा खान, मुश्ताबा खान, अफिया खान, राहू भाई, शाहिद भाई, गांधीबाग अकोल्यातून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर, माळीबेस बीडचे किशोर मंगला, सपना शीतल, अभिजित आणि सचिन उबाळे, तळेगाव दशासर येथून कैलाश डोंगरे, शैलाताई, ऋषिकेश संकेत, संघप्रिय अर्णव आणि डोंगरे परिवार।

कच्चे धागे चित्रपटातील ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी. संगीतकार होते नुसरत फतेह अली खान आणि आवड या श्रोत्यांची होती. वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेशचे मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री. कोटवा नारायणपूर बाबा पट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा, अमित कुमार, हॅपी राय. दुबिहा नेवादा गाझीपूरचे प्रतीक, रोशनी, प्रांजल राय. शेरपूर कला इथून अवधेश आणि प्रीती, नवनीत राय. ढाकुलगाव तालुका धामणगाव रेल्वेचे शंकरराव बनसोड, संगीतताई आणि आशिष बनसोड. वनोजा तांडा तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिमचे बंटी राठोड, दुर्गाबाई राठोड आणि सानिका राठोड. अनिल धोटे, शारदा धोटे. पांढरकवळ्यातून सय्यद अभिनूर, सय्यद आदिल, सिमरन सय्यद आणि फरजाना सय्यद. यानंतरची रचना आहे आ गली लग जा चित्रपटातील. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार. संगीतकार आहे आर डी बर्मन. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना बालाजी चौक यवतमाळचे दिलीप श्रीवास, विद्या श्रीवास, वैष्णवी सुरेश, सारिका युग, राजू पुष्पा, जय ओम श्रीवास. विठ्ठलवाडी साईनगरचे शंकरराव, राजू, शोभा, सुषमा, हर्ष आणि जय उईके. डॉक्टर सुनील सरगर अकोला माळीपुरा इथून. सुरेश कुंदन, रेणू, यशश्री, यान्वी बुंदिले. हैदराबादची तरंगिणी देविका जिगर रोपारेल. छत्रपती संभाजीनगरची सुहासिनी, निशांत सुतार आणि समस्त परिवार. शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर, सरलताई, विशाल, चेतन आणि रोशनी बेबी प्रियांशी मनवर. सोलापूर महाराष्ट्र इथून शैलेंद्र पाटील, शांतताई सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार.

0: दहा लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.

गदर या चित्रपटातील उदित नारायण आणि प्रीती उत्तम यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. आवड या श्रोत्यांची होती. छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राशी आणि शीतल राजेश, नाचणगाव येथून सुरेश कुलकर्णी, मालती कुलकर्णी, बंडूराव कुलकर्णी आणि परिवार, टाकळी जिल्हा अहमदनगर येथून नंदकुमार अद्वंत, उर्मिला, निलेश, मयुरी, कल्पेश आणि संगीता अद्वंत, बिर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री वैष्णवी, चंचल ढोमणे आणि अर्जुन गवणेकर,

सिद्धेश्वरनगर यवतमाळ इथून पंजाब रामटेके, यशोधराताई पूजा आणि शाव्या रामटेके, सुनील पेन्नाम, सुनीता निकेता दामिनी आणि श्रेया पेन्नाम बडे प्लॉट पुलगाव इथून, आणि ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिराय मेहराज जहाँ आझादनगर लक्सर हरिद्वार इथून. यानंतर ऐकूया अपनापण या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना यवतमाळ भोसा रोड इथून कैलाश भाऊ, रत्नप्रभा, ज्योती, राणी, गोलू, निलेश, प्रज्वल, निशांत कुरमिलकर, पांढरकडा इथून अमोल, जयश्री, आर्यन, परी, गडमवार आणि गडमवार परिवार, हनुमानगड जंक्शन राजस्थान इथून जगमाल सिंग डागला, हॅपी डागला, जयस नाईक, शोभा नायक आणि समस्त परिवार, वेणी तालुका महागाव इथून सोनबराव पुंडे, हर्षदराव, नारायण आबाजी पुंडे आणि पुंडे परिवार, बीड शहर इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल, अयोध्यानगर राळेगाव इथून विनोदकुमार ढोळे, वेणुताई रुचा आणि प्रथमेश ढवळे, सोबतच हे गीत ऐकायचं आहे. मानोरा जिल्हा वाशिम इथून ध्रुवकुमार गिरी, ज्योतिगिरी, सोनम आणि तेजसगिरी, महावीरनगर भाग एक दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजना, कुणाल, प्रियंका, प्रीती आणि वियान मनवर.

आपल्या रेडिओ सेटवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी यवतमाळ. तेव्हा आमच्या सोबत ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ. कार्यक्रमा शेवटी ऐकूया नमक हलाल या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीताची पसंती कळवणारे श्रोते आहे पांढरकवड्यातून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री, धनश्री बुरांडे, बल्लार शहाचे सूरज लोंढे, प्राची आणि एकलव्य लोंढे, जरूर वरूड अमरावती येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कनिरे पुणेचे, पंकज आर्या, प्रियंका वाडोदे कालका येथून, शुभचंद्र बजाज साहिल आणि बिट्टा बजाज, नाज मंजिल मैसूर येथून अक्रम हुसेन, बेगम इशरत अक्रम, वसीम, रुबीना, आरिज, नसीम, नदीम, शमीम, अमन अक्रम, ममता राणी शर्मा, पूनम कुमारी शर्मा, बच्चू शेख आणि चिना शेख, कुआत बिहार येथून शेख जफर हसन, नरगिस जफर, नूर महल महसूल येथून हुमेरा नाज, सुमेरा अबिहा नाज, अरहान बाबू, हमजा बाबू आणि मुजम्मिल बाबू, दिग्रस येथून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे, शेकापूरवाई तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा येथून बापराव बावणे, रत्नमाला वाल्मिकी, रंजना नकेश, प्रगती, संजय, सरिता बावणे, शेषराव, सचिन बावणे, प्रभाकर जोधरे, आरती जोधरे, शहाजी बोडखे, नंदाताई बोडखे, वासुदेव झाडे, सुनील चौधरी, प्रकाश जैन आणि समस्त मित्रपरिवार.

आपकी पसंद या कार्यक्रमा श्रोते हो आपणही आपल्या मनातील हिंदी गीत कळवू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीय पंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, NGOs, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीयपंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं, शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो, रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गज

0: देशभर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
1: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
0: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर या दलाचा एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
1: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीय पंथीय समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते, म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं, सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो. कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ॲक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता, पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तर थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापौर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
0: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्त्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाही आहे.
1: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल. पुन्हा या समाजाला आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
0: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
1: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय, 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाही आहे. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झाली आहे. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झाली आहे. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhD पण ऍडमिशन टाकते की मला आवड आहे शिक्षणाची. ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे.

0: येणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90% 99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं आणि मी त्याच्यावर भर देते. आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाही आहे तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवतो. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती आहे, मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडं ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्म समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत शासनाने, यात पुढाकार घेतला पाहिजे. आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत. आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातला.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही.
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो. फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे. खूप चांगलं आहे, लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात. तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील 1-2 चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत, समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक. त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का? नाही. बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्यावर
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो. गुरु

0: मी आमचा सांभाळ केला मग मला सांगा समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना, मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातून केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असता या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणत्या अजाणत्यापणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे, पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत त्यांनी उचलून वगैरे ते लावलं, आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा.
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असा तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी.
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळं शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टरमध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीये आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झाला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स क्लास 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची. म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सांभाळून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेनं केलं. 2014 ला 15 एप्रिल 2014 ला सुवर्ण काळ उगवला, माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा

0: तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत मला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या ज्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 2,00,000 कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं आहे की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2,00,000 असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाची सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता हे समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छिते.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिकदृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून.

0: मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आत्ता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली कामं करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडं कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सईने 10 जणांचं भलं झालं पाहिजे. इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथीय समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच. कुठेच कमी नाही आहे, मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
0: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचालीस शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
0: थँक्यू.

सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतर घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो

अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनटं किंवा आठवड्यातून 150 मिनटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6-7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्तआहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःखः. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

Bobby.

0: हम विविध भारती से बोल रहे हैं, ये है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। तराने नए पुराने।
1: संध्याकाळचे 5:30 आणि 24 सेकंद झाले आहेत। प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी। ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे।

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. मग तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बी ए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा? तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा, आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला, ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बी एचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बरं,
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे, तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते. पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्या

0: कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवला. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही आपल्याला शिकायची गरज आहे.
1: हां,
0: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे निवेदनांमुळे भाषणांमुळे कथाकथनांमुळे कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग मित्रवर्ग फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही आपण काही करायचं पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा आहे. ते दोन कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे दोन कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काहीही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC च्या परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं तू हुशार आहेस
1: बर
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाही आहे आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात तुझं ठरून जाईल ते तिथे शिकशील तेव्हा तू ते मला माहिती नाही ते तू शोधायचंस.
1: बर
0: तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात अनिश्चित आहे पण एकदा मिळाले की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस
0: हो
1: की नाही. आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले जी माझी महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं होतं आणि आत्ता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून 4 स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून 4 पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाही आहे.

0: सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात, त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय, कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयटी लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे,
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा की तुम्हाला आणि नाटक ही अशी गोष्ट की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक, आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते तिथं शिकणं म्हणजे
1: खरंच. आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष.
1: हा हा,
0: कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं, पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे, आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत, पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला ह्या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे, कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे, पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर,
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला. आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पासआउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधून याचाही तिचा विचार

0: सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप प्रॅक्टिशनरशिप
1: किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा उपोपच झाला
0: बरोबर. तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे. आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही. त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळं ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळं मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा.
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा.
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ. आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर चल गंमत म्हणून. तर आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं. आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात. आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट राह, हे या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, ह्या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त. म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता.
0: गरजेचा होता.
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस बरंच. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट्स केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा.
0: ही साधारण मी 2018-19 ला गोष्टरंगमध्ये काम करत होते.
1: हा.
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं.
0: सगळी

0: चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, सातवी आठवी नववी दहावी, जे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींच्या सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवं आहे ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवं आहे ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव, त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: तर कोणी शिकवलेला नाही आहे तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, त्याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हणलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आत्ता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तारपात.
1: हा.
0: तर साधनाशी खूप एक्साइटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय कारण मला दिवसभर काम होतं. हा. तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचं करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हा.
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रील वरती आमचं
1: पाण्यात
0: धुम धुम दबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटलं.

0: साधारण
1: बरं पुढे हा मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे जे आमच्या मालकीचं गाणं आहे आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
0: खरंच
1: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या पाण्याचे साठे तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडं वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे शहरीकरणाचा दबाव आहे त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात
0: बर
1: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे म्हणून आत्ता ते जगतायत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.

0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं. आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का. हा
1: हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती, आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं,
1: हा,
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजली ताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं. आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना, आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास, आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय. किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: हा, वा. त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते.
1: यस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते.

0: यू आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षाविषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार

0: योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचा ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल.
2: समाचार हमारी दिल्ली केंद्र से.

0: राष्ट्रपति सीपी राधाकृष्णन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वियतनाम के फू क्वोक द्वीप के पास भारतीय नागरिकों के साथ हुई दुखद नाव दुर्घटना पर शोक व्यक्त किया है। फीफा फुटबॉल विश्व कप के क्वार्टर फाइनल मुकाबले में आज देर रात 2:30 बजे नॉर्वे का सामना इंग्लैंड से होगा। दूसरे मुकाबले में कल सुबह 6:30 बजे मौजूदा चैंपियन अर्जेंटीना और स्विट्जरलैंड आमने सामने होंगे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा। देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना। आणि ॲक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आता सविस्तर बातम्या। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली।
3: मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती। ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन, एक क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी।
2: लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलंय, असंही गडकरी यांनी सांगितलं। अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शनं, परिषदा याकरता देखील कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला।
4: कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करतात। आत्ताच मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर्स आहेत त्यातला सगळ्यात मोठा पालमपुरी अशा प्रकारचा हॉल आहे, त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या एग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतात।
2: दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 21.7 हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारलं जात असून 2000 आसन क्षमतेचं ऑडिटोरियम हे इथल्या आणखी एक वैशिष्ट्य आहे। इथलं सभागृह आकारमानानं देशातील सर्वात मोठं सभागृह असणार आहे। नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी इथं उभारण्यात येणाऱ्या महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत तसंच प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत स्वप्नपूर्ती EWS सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महापौर नीता ठाकरे भूषवतील। राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 गैरवापर करून जमिनींच्या नोंदीमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. चौकशी समितीच्या अहवालात

गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. 22 जुलैपासून राज्यभर विशेष महसूल शिबिरं घेऊन सेवा हमी कायद्याअंतर्गत 10 लाख कुटुंबांना महसुली सेवा देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी जाहीर केलं. बोगस बियाणे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पर्यटकांसाठी येत्या 12 जुलैपासून अर्थात उद्यापासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन हे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक बीएस प्रकारातील नवीन लालपरी बसमधून प्रवाशांना गार्डन, देवी, किल्ला, लेक, पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटसह प्रमुख पर्यटन स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. बस अमरावतीहून सकाळी 8 वाजता सुटून संध्याकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासाला निघेल. अधिक माहितीसाठी

0: अर्थात उद्यापासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही विशेष बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक बीएस प्रकारातील नवीन लालपरी बसमधून प्रवाशांना गार्डन, देवी, किल्ला, लेक, पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटसह प्रमुख पर्यटन स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. बस अमरावतीहून सकाळी 8 वाजता सुटून संध्याकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासाला निघेल. अधिक माहितीसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलंय. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय बेरोजगार तरुणांना पैशांचं आमिष दाखवत देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर दुर्गापूर इथल्या 1 आणि गुग्गुस इथल्या 2 अशा 3 संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्या देशविघातक कारवायातील थेट सहभागाचे कोणतेही पुरावे आढळून न आल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र त्यांच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. यावेळी बोलताना बोधगया ही गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी असल्याचं त्यांनी सांगितलं. या यात्रेत नागपूरसह इतर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ लाभार्थी 11 ते 16 जुलै दरम्यान विशेष रेल्वेनं तीर्थदर्शनासाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे 60 वर्ष आणि त्यावरील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विजन 300 कोटी वृक्षारोपण आणि 1 पेड माके नाम या अभियानाअंतर्गत पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान 1 वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, डीन डॉ सुजाता दूधगावकर, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेता तर एकूण 65,82,623 हेक्टरवर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 39% पेरणी झाली आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आलेला आहे. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक मान्यतेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित अॅक्युकॉन 2026 राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. स्वतःला पाठदुखीच्या त्रासातून अॅक्युपंक्चरमुळे आराम मिळाल्याचा अनुभव सांगत त्यांनी या उपचार पद्धतीच्या प्रभावीपणावर विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ रुमी बेरामजी यांनी राज्यात 4,500 हून अधिक नोंदणीकृत अॅक्युपंक्चर तज्ज्ञ कार्यरत असून त्यापैकी 60% महिला असल्याची माहिती दिली. हवामान. आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. परवा 13 तारखेला गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं. दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं हवामानात उकाडा वाढलाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा. देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल ॲग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं

सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला MPSC नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. MPSC प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ED आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती, तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता, पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात चौघींना बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडी.

0: आघाडीवर आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.

0: सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्ट पासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3रा आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकास कामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे, त्यामुळे राज्यातील सरकारी वन
तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह

0: प्रसार भारतीच्या वेळ ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी

0: व राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदान आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी

0: रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी.
5: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना
2: मिळेल पेन्शन साधार शेतकरीला राही निराधार सुखाशी नातं जोडले जाई म्हातारपण खुशाल होई सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
3: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
1: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
3: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
1: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
3: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
0: शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग पहिला. विषय आहे शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ आहेत सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत आणि डॉक्टर संदीप कदम.
4: हॅलो
0: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
4: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार दादा, बोला काय नाव आपलं?
4: मॅडम शेख सरदार आहे. मॅडम शेख सरदार.
0: शेख सरदार कुठून बोलता आपण?
4: नांदेड जिल्ह्यातून बोलतो मॅडम. आपला आकाशवाणी केंद्राचे पूर्ण कार्यक्रम आहेत तुम्ही?
0: अरे वा, खूप छान. सगळे कार्यक्रम ऐकत चला
4: मॅडम. नांदेड जिल्ह्यात.
0: अच्छा, नांदेड जिल्हा. नांदेडचं पण तिकडे फ्रिक्वेन्सी येत नाही का नांदेड आकाशवाणीची? अरे वा, खूप छान खूप छान. बोला. खूप छान, धन्यवाद. आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत, विचारा.
4: मॅडम शेतीविषयक प्रश्न म्हणजे, मॅडम आपल्या मी आता कपाशी लावण्याचा माझा विचार आहे, तर कोणतं वाण घ्यावं कपाशीसाठी?
0: बरं बरं. बरं बरं बरं, ठीक आहे सरदारजी. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ कदम सर, ऐका त्यांच्याकडनं.
5: हॅलो.
4: नमस्कार.
5: नमस्कार सरदारजी. नमस्कार.
4: कसे आहात तुम्ही?
5: हा मी मजेत आहो. आपण कसे आहात?
4: आम्ही छान आहोत सर. कदम सर माहिती द्या थोडी कापसाबद्दल.
5: जरूर जरूर देतो. तुमचं नांदेडमध्ये गाव कुठे आहे, कोण्या तालुक्यात येते?
4: नांदेडमध्ये सर हिमायतनगर तालुक्यात गाव आहे सोनारी फाटा.
5: अच्छा अच्छा अच्छा, हिमायतनगर मध्ये आहे ना?
4: सोनारी फाटा आहे सर.
5: ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. किती आहे तुमच्याजवळ जमीन? किती आहे?

0: आणि कापूस किती एकरात लावत असता? कापूस किती एकरात लावत असता म्हटलं?
1: कापूस मी 2 एकरात घ्या म्हणलं होतं, विचार आहे माझा कापूस घ्यायचा.
0: का बरं दरवर्षी घेत नाही, या वर्षी प्रथम वर्ष आहे का? अच्छा अच्छा, याच्या अगोदर काय घेत होते?
1: मला एक विचारायचं आहे, कापसासाठी आता परवार वातावरण चांगलं आहे का आणि कोणते कोणते वाण लावावे?
0: हा तर मी त्याच्यासाठी तुम्हाला विचारून राहिलो माहिती, की याच्या अगोदर काय लावत होते म्हटलं तुम्ही?
1: सोयाबीन वगैरे लावत गेलो मी.
0: हा हा, आता कापसासाठी तुमची जमीन जर भारी असेल तर तुमच्या इथं प्रचलित जे बीटीची वाण आहेत सध्या, प्रायव्हेट कंपन्यांची जे बीटी लावतात ना शेतकरी, तुमच्या परिसरात किंवा तुमच्या गावात जे मागच्या वर्षी चांगलं वाहन राहिलं त्या लावण त्या वाहनाची निवड करा. आणि जर तुमची जमीन मीडियम किंवा हलकी असेल तर तुम्ही हाय डेन्सिटीवर कॉटनची लागवड करा. तुमची जमीन कशी आहे, भारी आहे की मीडियम आहे? भारी आहे तर मग तुम्ही हाय डेन्सिटीची लागवड करू नका. तुमच्या इथे जी पद्धत आहे बाकीचे शेतकरी अवलंबतात त्याच पद्धतीनं. किती 4x1 आहे की कसं काय आहे तुमच्या इथं? कोणती 4x1 आहे ना? तर 4x1 प्रायव्हेट कंपनीच्या तुमच्या भागात ज्या प्रसिद्ध व्हेरायटी आहे, तुमच्या वातावरणात मागच्या वर्षी ज्या सूट झाल्या त्या बीटीच्या व्हेरायटी तुम्ही लावू शकता. आणि आमच्या ज्या असते विद्यापीठाच्या, त्या विद्यापीठाच्या व्हरायटीज काही तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला इकडे यावं लागेल.
1: विद्यापीठाच्या
0: तुम्हाला मग आमच्या सेंटरवर यावं लागेल. नाही नाही, यवतमाळ नाही, अकोल्यावरून आणावं लागेल तुम्हाला. हो हो, अकोल्यावरून आणावं लागेल.
1: नांदेड जिल्ह्यात भेटणार का सर?
0: नांदेडमध्ये मग तुमच्या नांदेडचं जे रिसर्च स्टेशन आहे परभणी कृषी विद्यापीठाचं, ते जवळ पडते का तुम्हाला? हिमायतनगर होते जवळ पडते. हां हां, तिथे जाऊन तुम्ही तिथे चौकशी करा. तिथल्या ज्या परभणी कृषी विद्यापीठाच्या व्हरायटीज आहे त्या घेऊन जा, किंवा तुमच्या परिसरात ज्या बीटीच्या व्हरायटीज आहे की नाही प्रसिद्ध, त्या तुम्ही 4x1 या भारी जमीन असल्यामुळं या लागवड अंतरावर लावा. पाऊस वगैरे झाला का?
1: धन्यवाद कदम सर, आपली आपण चांगली माहिती दिली मला.
0: हो हो हो,
1: यासाठी आमचे आकाशवाणी यवतमाळचे पण तुम्हाला बोलल्याबद्दल धन्यवाद सर.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: हॅलो.
1: हॅलो मॅडम.
2: हा सरदारजी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं?
1: बिलकुल बिलकुल, आता बोलत राहा मॅडम, कदम सारखे सर सारखे तज्ञ बोलत
2: राहा. हो हो, नक्कीच नक्कीच, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. हॅलो मॅडम.
2: फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार.
3: हा हॅलो कास्तकार मॅडम,
2: बोला, काय नाव आपलं?
3: मी राहुल माणिकराव थूल दरका पटाशी बोलतो मॅडम.
2: बोला थूलजी, आज आपला शेती हा विषय आहे.
3: हो मॅडम. मॅडम थोडं पराठीचं विचारायचं होतं.
2: बरं बरं, विचारा
3: मॅडम. पराठीचं असं पानं असं कात्रत आहे मॅडम. ते
2: म्हणजे पराठी किती मोठी झाली आहे?
3: पराठी आता 1.5 महिना झाला मॅडम, 1.5-2 महिने झाले.
2: बरं, 1.5-2 महिने झाले आणि पानं असे कुरतडल्यासारखे होत आहेत.
3: हो.
2: बर बर, हे किती दिवसापासून कुरतडल्यासारखं होत आहे? बर बर, म्हणजे पूर्ण पान खाल्लं चाललं का?
3: नाही, पूर्ण पान खाल्लं मॅडम.
2: बर बर, तर ठीक आहे थोलजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ञ राऊत सर, ऐका त्यांच्याकडनं.
4: नमस्कार राऊत भाऊ.
3: हा सर नमस्कार.
4: किती एकर आहे पराठी तुमची?
3: माझी 2 एकर आहे.
4: हो का? अळी वगैरे दिसते का त्याच्यावर? काही पानं खात आहे, कुरतडत आहे तर?
3: नाही, अळीचं निरीक्षण केलं, अळीचं काही दिसत नाही
4: सर. नाही, ते अळीचा अटॅक असू शकतो त्याच्यावर, पानं कुरतडत आहे म्हणजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एखादं जसं कीटकनाशक येते क्लोरोपायरीफॉस म्हणून येते एक 20 EC, ते जर तुम्ही 75 ml प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. बाकी अजून असं रस शोषण वगैरे असं काही आहे का अटॅक रस शोषण करणाऱ्या किडीचा वगैरे?
3: पानाचं पांढरे पांढरे टिपके टिपके आहे सर. मग
4: काही फवारणी वगैरे केली होती का तणनाशकाची वगैरे?
3: तणनाशक केली होती सर.
4: हां हां, तणनाशकाचं वैकता समजा एखाद्या

0: होऊ शकते, त्याच्यामुळे ते हे पडले असतील त्याच्यावर, तर ठिपके तर निघून जातील ते पाऊस वगैरे हे झाल्यानंतर थोडंसं. पण जे पानं कुडतडतात, कुडतडले आहेत ना, पुष्कळ आहे का अटॅक म्हणजे?
1: कमी प्रमाणात आहे.
0: हां, तर समजा पानं कुडतडणाऱ्या अळीचा अटॅक असू शकतो कटवर्मचा वगैरे, तर तुम्ही क्लोरोपायरीफॉस या कीटकनाशकाची एक फवारणी घेऊन घ्या. त्याच्यानंतर आता किती दिवस झाले तुमचे? 15 दिवस झाले ना,
1: 1 तारखेची आहे सर, 1 जूनची.
0: 1 जूनची.
1: हो
0: मग तर आता जवळपास 1 महिना वर झाला आहे, सव्वा
1: हो
0: महिना झाला.
1: एक महिना वर झाला.
0: हां, मग दुसरा खताचा वगैरे डोस दिला का?
1: खताचा पहिला दिला सर, आता दुसरा द्यायचा आहे.
0: हां, दुसरा जमिनीत ओल असेल तर दुसरा खताचा डोस देऊन टाका. आणि आवश्यकता असल्यास एखादा 19-19-19 एक फवारा घ्या, 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून. आणि सव्वा महिना झाला आहे तर त्याच्यासोबत एखादं मायक्रो न्यूट्रिएंट जे असते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, त्याचं 50 ml 50 ग्रॅम तो चांगला चिलेटेडवालं घेऊन ते मिक्स करून त्याची एक फवारणी घेऊन घ्या. बाकी असा मावा तुडतुड्याचा वगैरे अटॅक नाही आहे ना?
1: नाही, बाकीचं काही नाही सर, बाकीचं काही दिसत नाही त्याने, मावा तुडतुड काहीच नाही
0: नाही ना. मग
1: बाकी
0: साधं,
1: हो,
0: मग साधं क्लोरोप्रायरीफॉस जरी घेतलं तरी ते नियंत्रणात येऊन जाईल. पण जास्त नसेल तर काही आवश्यकता नाही. खताचं आता तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित करा. आणि आवश्यक असल्यास अन्न, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 19-19-19 एक फवारा घेऊन घ्या. हो, जास्त खाल्लेली नाही आहे ना कुरतडलेली. एक क्लोरोपायरीफॉसचा घेऊन टाका, जर ते खाणं पानं कुरतडणारे अळी असेल तर ती कंट्रोलमध्ये येऊन जाईल. हो.
2: हॅलो, हा तुलजी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर?
1: हो मॅडम,
2: फोन केल्याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम, हॅलो कास्तकार.
1: हॅलो कास्तकार,
2: बोला, काय नाव आपलं?
1: मी रुपराज मिलमिले बोलतो, ताई, वडगाव पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ इथून.
2: बर, बोला मिलमिलेजी, आज आपल्याला शेतीविषयक प्रश्न विचारायचे आहेत.
1: हो ताई,
2: बोला.
1: माझा सोयाबीन बद्दल प्रश्न होता.
2: बर,
1: तर सोयाबीनची पेरणी करून मला आता 15-16-15 दिवस झाले.
2: बर,
1: आणि त्याच्यामध्ये गवत निघालं होतं, त्याच्यासाठी तन्नाशक कोणतं मारावं म्हणून?
2: अच्छा, म्हणजे उगवण झाल्यानंतरच तन्नाशक पाहिजे तुम्हाला?
1: हो हो,
2: म्हणजे मुख्य पिकाला धोका पण नाही झाला पाहिजे.
1: हो हो हो हो.
2: बर बर, या व्यतिरिक्त आणखी काही
1: नाही, हाच प्रश्न आहे माझा.
2: बरोबर, तर ठीक आहे मिलमिलेजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ राऊत सर, ऐका त्यांच्याकडनं.
0: नमस्कार मिलमिल भाऊ.
1: नमस्कार जी सर.
0: कधी झालं म्हटलं पेरणी?
1: पेरणं 24 तारखेला झालं.
0: हो का?
1: 15 दिवस झाले.
0: हो का? आणि त्याच्यावर काही पूर्व तन्नाशक फवारलं होतं का? मग हे झाल्या पेरणी झाल्या?
1: नाही नाही नाही, काहीच नाही फवारलं.
0: काहीच नाही का?
1: नाही नाही, काहीच फवारलं नाही, ते वरंब्यावर आहे सोयाबीन बेडवर. आणि आता त्याच्यामध्ये गवत निघलं सर खूप.
0: आता गवत कसं, दोन पाणी आहे का कसं, जास्त झालं मोठं
1: गवत? दोन पाणी आहे
0: ना, मग त्याच्यामध्ये तुम्ही
1: झालं नाही.
0: त्याच्यामध्ये आपल्याकडे पुष्कळ तन्नाशक आहे सध्या अवेलेबल, तर फ्युजीफ्लेक्स म्हणून आहे एक.
1: बरोबर,
0: फ्युजीफ्लेक्स नावाचं तन्नाशक आहे, त्याचाही वापर करू शकता तुम्ही. किंवा ओडीसी येते, ओडीसी ते सुद्धा फवारू शकता. किंवा टर्गा सुपर माहीतच आहे तुम्हाला?
1: हो हो,
0: टर्गा सुपर हे फवारू शकता. तर ओडीसी आपल्याला 100 ग्रॅम म्हणजे 40 ग्रॅम एका एकराला लागते, त्या प्रमाणात त्याची फवारणी घ्या. किंवा मग परस्यूट आहे ना, परस्यूट म्हणून येते, इमॅजिथायपर आणि क्रिजालो फ्लॉप इथाईल म्हणून टर्गा सुपर येते. तर याचा जर समजा दोन्ही मिक्स करून एक लिटर जवळपास 2.5 एकराला तुम्हाला दोन्ही लागतील. तर अशा पद्धतीने तुम्ही परस्यूट टर्गा सुपरचं मिक्सचर करून 1-1 लिटर घेऊन ते 2.5 एकरासाठी वापरू शकता. किंवा मग ओडीसी वापरा, 40 ग्रॅममध्ये 1 एकर होते त्याच्यामध्ये. तर ह्या दोन, किंवा मग तुम्हाला फ्ल्युझीफेक्स जर वाटत असेल तर फ्ल्युझीफेक्स म्हणून एक येते, एक सिंजेंटा कंपनीचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर
1: पण सर आता 15 दिवस झाले, चालेल ना मारा?
0: हो चालते चालते, 15 ते 25 दिवसापर्यंत चालतात ते, 15-20 दिवसापर्यंत. आणि तण जेवढं लहान असेल तेवढं लवकर मारलं चांगलंच आहे, जास्त उशीर करू नका आता.
1: नाही, आपण सोयाबीनच्या पेरणीला 15 दिवस झाले म्हटलं.
0: हां, चालते ना. हे सगळे
1: चालते.
0: तण, हे जे तणनाशक आहे ना, हे जे सांगितलं पर इमेजिथायपर किंवा किझालोफ्लॉप किंवा ते इमेजिथायपर ते कॉम्बिनेशन आहे ओडीसी म्हणून,
1: हां,
0: ते सर्व उगवनपश्चातच तणनाशक आहे. फक्त फवारताना काळजी घ्या की योग्य प्रमाणात मारा आणि स्वच्छ पाण्याचा वापर करा. म्हणजे जसं की आपलं जसं एखादं नाल्याचं वगैरे पाणी असेल, माती मिश्रित वगैरे, तर ते वापरू नका. स्वच्छ पाणी वापरा, म्हणजे त्याचा पीएच व्यवस्थित असला पाहिजे. वाटल्यास त्याच्यामध्ये एक सर्फेक्टंट, जे द्रव पीएच मेंटेन करणारं द्रव हे भेटते औषध, ते सुद्धा तुम्ही
1: बरं.
0: मिक्स करू शकता. पण जास्त बाकीचे औषधं मिक्स नका करू त्याच्यामध्ये.
1: नाही,
0: हो, आणि
1: आणि
0: त्याची,
1: सर त्याच्यामध्ये का नाही,
0: हां
1: एक तास तुरीचा आहे सर, मग 2 वरंबे सोयाबीनचे आणि 1 वरंबा तुरीचा आहे.
0: हां तर मग ओडीसी वापरा. ओडीसी कसं आहे, ओडीसी दोन्हीमध्ये चालू शकते.
1: बरं.
0: हां, आणि हे नुसतं हेच जर फवार दुसरं फवारायचं असेल तर मग तुम्हाला ते कसं, ते हुड वगैरे लावून, त्याला ते टोपी लावून तेवढ्या भागातच फवारा लागेल.
1: म्हणजे तुरी चालणार नाही की?
0: ते बाकी हे दे तुरीत चालत नाही, म्हणजे त्याची रिकमंड नाही आहे तुरीत. आपलं विद्यापीठाचं त्याचं शिफारस नाही आहे.
1: हो.
0: पण ओडीसी वापरू शकतो आपण,
1: बरं
0: म्हणजे
1: बरं.
0: ते इमेजिथायपर आणि इमॅजोबॉक्स म्हणून आहे, या दोन याचं कॉम्बिनेशन भेटते ते ओडीसी म्हणून. तर ते जे आहे ते दोन्ही याच्यात चालते, तुरीमध्ये चालते ते आणि आपल्या सोयाबीनमध्ये चालते. आणि दुसरं वापरायचं असेल तर मग थोडं काळजीपूर्वक फवारणी करावं लागेल, त्याच्यामध्ये रिस्क राहते. उडालं वगैरे तर सांगता नाहीत, पण
1: नाही, बरोबर आहे.
0: तसं तर ते द्विदल वर्गीयच आहे डाळ, समजा त्याच्यामुळे चालू लागते, पण तशी रिस्क घेण्यात काही अर्थ नाही. मग तुम्ही त्याला हुड लावून फवारणी करा, तेवढ्याच एरियात ते उडलं पाहिजे. आणि वारा जास्त नसताना मग फवारणी करा, म्हणजे इकडे तिकडे ते हे होणार नाही, ड्रिफ्ट होणार नाही, म्हणजे पसरणार नाही दुसऱ्या ओळीमध्ये. नाहीतर मग हे ओडीसी वापरा, ते दोन्ही म्हणजे इमॅजिथायपर आणि इमॅजिमॉक्स म्हणून कॉम्बिनेशन आहे, ते तुरीमध्ये तुम्ही वापरू शकता आणि सोयाबीनमध्ये सुद्धा वापरू शकता. हो, अजून काही
1: बाकी ते काय नाही. आणि
0: ठीक.
1: सर तुरी का नाही अजूनपर्यंत, ते तुरी किडे खात आहे बुडामध्ये.
0: हां तर मग त्याच्यासाठी एक क्लोरोवायरीफॉसची फवारणी घेऊन घ्या त्याच्यावर. किंवा बुडामध्ये खात
1: बरं.
0: असेल तर रात्रीच्या वेळेस वगैरे ते सक्रिय राहतात असे किडे, तर
1: हो.
0: त्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅन्युलर फॉर्मचा जर एखादा कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युल किंवा क्लोरोपायरीफॉस ग्रॅन्युल्स येतात,
1: बरं
0: ते
1: बरं.
0: मिक्स करून तुरीच्या तासानी रेतीमध्ये वगैरे मिक्स किंवा शेणखतात मिक्स करून तुरीच्या तासाने टाकून द्यायचे.
1: म्हणजे त्यात मिक्स करून टाकून द्यायचं.
0: हो, 5 किलो शंभर
1: म्हणजे
0: शंभर किलो शेणखतात म्हणा कुजलेल्या चांगल्या, किंवा मग रेतीमध्ये ते कार्बोफ्युरॉन 5 किलो ग्रॅन्युल, आपल्या क्लोरोफायरीफॉसचे 5 किलो ग्रॅन्युल्स मिक्स करून ते त्या ओळीमध्ये टाकून घ्यायचे. म्हणजे जे कुरतडणारे रात्री वगैरे सक्रिय असतात काही किडी, त्या अळ्या
1: हो
0: दिवसा दिसत नाही आपल्याला.
1: नाही.
0: तर त्या मग तुम्ही नियंत्रणात आणू शकता अशा प्रकारे. जास्त प्रादुर्भाव असल्यास, नाही तर मग जास्त असेल तर मग ड्रेंचिंग वगैरे करता येते
1: नाही, एकदम
0: कीटकनाशकाचे.
1: नाही सर. पण ते आता काही काही कसं झालं,
0: मग
1: त्याच्यामध्ये आपण भात फुली टोबल्यान तुरी काही,
0: हां
1: तर ते मागच्या तुरीमध्ये जो प्रॉब्लेम आहे,
0: हां
1: पहिल्या
0: हो
1: तुरीत नाही, जे वापरून आले का नाही.
0: हो ते होतेच तसं. तर मग जिथं जिथं आहे तिथंच टाका, जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे.
1: बरं बरं बरं.
0: म्हणजे आपल्याला जेवढं वाटतं एखादा किलो आणून त्या भागामध्ये ते टाकून द्या. हो,
2: हॅलो.
1: हॅलो ताई.
2: हा मिलमिलेजी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर?
1: हो ताई, मिळालं मिळालं.
2: फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद ताई.
2: फोन इन कार्यक्रम. हॅलो कास्तकार.
3: हॅलो कास्तकार मॅडम, वडगाव पोलीस स्टेशनहून अभय देठे बोलतो.
2: अभय देठे.
3: देठे.
2: बरं, बोला देठेजी.
3: मॅडम, तुरीची लागवड करून आता जवळपास 13 ते 14 दिवस झाले आहे.
2: बरं.
3: तर त्याच्यात ऊत नाही का आपला खूप निघला आहे मॅडम? थोडस मार्गदर्शन पाहिजे होतं की कोणतं तणनाशक मारावं किंवा कोणतं चालतं याच्यावर.
2: बरं बरं
3: मॅडम.
2: बरं बरं ठीक आहे. देठेजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत आमचे तज्ज्ञ राऊत सर ऐका त्यांच्याकडनं.
0: नमस्कार राहुल भाऊ.
3: नमस्कार सर. नमस्कार. आपल्या तुरी आहे सर.
0: हो का.
3: तुरीची लागवड केली आहे. माळी तुरी आहे.
0: कशावर? सरी वरंब्यावर वगैरे आहे का? म्हणजे वरंब्यावर आहे.
3: 14-15 दिवस झाले सर. लागवड करून तर त्यात थोडा ऊत आहे. निंदाली काही परवडत नाही सर मजूर
0: लावून. कशावर आहे म्हटलं? म्हणजे वरंब्यावर लावली आहे की
3: वरंब्यावर
0: बेडवर आहे का? मग त्याच्यामध्ये काही डवरा वगैरे चालत नाही का?
3: डवरा चालते सर पण ते वरत जे वरंब्यावर जे आहे ना. हा
0: हा.
3: ते तणनाशक कोणतं मारायचं म्हणून थोडं आपल्याला विचारायचं.
0: याच्यामध्ये कसं आहे इमॅजी थायपर्पस इमॅझोमॉक्स म्हणून आहे. इमॅजी मॉक्स म्हणून त्याला आपल्या इथे ओडीसी म्हणून येते.
3: प्लेन मध्ये सर आपल्या तुरी.
0: हो प्लेन मध्येच आहे. तर ते ओडीसी म्हणून ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते बाकी बाकी कंपन्यांचं असू शकते वेगवेगळ्या नावानी. त्याच्यामध्ये दोन घटक आहे इमॅजी थायपर आणि इमॅजी मॉक्स. तर ते एकरी 40 ग्रॅम समजा किती लिटर किती पंप पडतात तुमचे त्या हिशोबाने 40 ग्रॅम आपल्याला एका एकरामध्ये फवारायचा आहे.
3: 15 लिटरचा पंप सर तर 7-8 पंप लागायला पाहिजे सर.
0: हा तर मग समजा 150 लिटर जर आपण 10 पकडलं तर 150 लिटर पाण्यामध्ये तेवढं 40 ग्रॅम मिक्स करायचं आणि फवारून घ्यायचं. एकरासाठी 40 ग्रॅमचा डोस आहे.
3: 40 ग्रॅमचा एका एकराला.
0: ओडीसी त्याची फवारणी घेऊन घ्या.
3: म्हणजे असं ट्रायकोडर्मा वगैरे टाकले चालेल का?
0: नाही ट्रायकोडर्मा तुम्हाला काय करायचं आहे समजा ट्रायकोडर्मा वगैरेचं काय आहे जसं ते मुळकूज वगैरे होऊ नये म्हणून किंवा विल्ट येते की नाही ते झाडं वाळतात तुरीचे पाणी वगैरे साचलं म्हणजे बुरशीजन्य रोगामुळे तर त्याचा मग ट्रायकोडर्मा त्याची ड्रेंचिंग करावं लागते तुम्हाला.
3: ड्रेंचिंग करावं लागेल मग.
0: मग काय करायचं ते लिक्विडमध्ये आपल्या इथे उपलब्ध आहे यवतमाळला वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये 200 रुपये लिटरप्रमाणे.
3: हा
0: तर एका पंपात
3: एकराला मग किती लागेल ते?
0: 4-5 एकर आपल्याला लागेल. 4-5 लिटर समजा जास्तीत जास्त 5 एका एकरात आपल्याला समजा 10 लिटरचे जर समजा 10 पंप जर म्हटलं तर 2.5 लिटर लागेल किंवा कमीच लागेल कारण आपल्याला ओळीमध्येच टाकायचं आहे ड्रेंचिंग करायचं आहे. त्याला काय करायचं 250 ml 10 लिटर पाण्यात मिक्स करायचं पंपाचं नोझल काढून घ्यायचं आणि तुरीच्या ओळीनी टाकून द्यायचं. बुडापाशी टाकून द्यायचं पूर्ण असं.
3: 50-100 ml सर?
0: नाही 250 ml 10 लिटर पाण्यात मिक्स करायचं.
3: पाणी किती सोडायचं बुडाला?
0: 50 ml थोडं असं नोझल काढून सरळ चालू द्यायचं आपलं बरोबर त्या हिशोबाने. तर ते मुळापाशी त्याला ड्रेंचिंग करत न्यायचं तसं. मग त्याच्यामुळे ते मुळकूज वगैरे जे रोग आहे ना त्याच्यापासून आपला बचाव होतो तुरीचा. मर रोग थांबण्यास मदत होते. तुम्ही हे तुरी लावताना आधी त्याला बीज प्रक्रिया वगैरे केली असेल ना?
3: हो केली होती सर. झेलोरा म्हणून लावलं
0: होतं. झेलोरा ठीक आहे ना. चांगला आहे ते पण. आणि आता हे ट्रायकोडर्माचं ट्रेंचिंग करून घ्या तुम्ही पण अलग अलग करा त्याला. याच्यात मिक्स नका करू तणनाशकात.
3: बर बर ठीक आहे. याचा ड्रेंचिंग करावं लागेल. याची स्प्रे घ्या लागेल.
0: याचा स्प्रे घ्या लागेल. आणि स्वच्छ पाणी वापरा. विहिरीच आहे ना मग काही विषय नाही. त्या पाण्याचा वापर करा.
3: आणि पीएच तपासण्यासाठी किंवा पीएच कमी करण्यासाठी सर काही आपल्याला उपाय आहे का त्याच्यावर?
0: त्याच्यामध्ये कृषी केंद्रामध्ये पीएच बॅलेन्सर म्हणजे हे करण्यासाठी भेटतात औषधं किंवा केमिकल्स विकत.
3: त्याचा
0: लिक्विड येते. पीएच ते भेटते विकत. ते घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्या प्रमाणात मिक्स करू शकता. आणि
3: फवारणीसाठी
0: हो आणि
3: चालते.
0: आणि पहिले तपासून घ्या. इथे आपला जिल्हा मृद पाणी तपासणी प्रयोगशाळा जिथे आहे ना यवतमाळला वगैरे तिथे तुम्ही तुमच्या पाण्याचा पीएच तपासून घ्या, म्हणजे लक्ष माहीत होऊन जाते आपल्याला.
3: मग आम्हाला ते एक कृषी केंद्रात

0: आले होते तर त्यांनी आम्हाला ते पीएस तपासासाठी एक किट दिली होती ते
1: हां
0: म्हणजे याची आपली कागदाची
1: हो ते
0: साधन.
1: अंदाजित नाते त्यांनी.
0: हां, तर त्याने मग सांगितलं का पाण्यात टाका बुडवायचं म्हणे
1: हां कलर
0: आणि
1: चेंज.
0: टोकू घालायचं म्हणे.
1: हां
0: मग त्याच्यात कलर किती येते काय मिनिमम सर आपल्याला पीएच किती लागेल
1: आपला नॉर्मल मध्ये आपल्याला 6.5 ते 8 पर्यंत असले तर चालते.
0: 8 पर्यंत नॉर्मल चालते सर.
1: हो, जास्त
0: हां हां
1: 8 सव्वा 8 पर्यंत ठीक आहे.
0: तसं
1: त्याच्या
0: तपासलं होतं सर 7 पर्यंत आलं होतं त्याचं पीएच.
1: 7 पर्यंत म्हणजे चांगलाच आहे तुमचा, काही विषय नाही. मग
0: हां हां मग ते
1: काही
0: बॅलन्सिंगचं घ्यायचं का
1: काही
0: नाही सर
1: काही
0: मग.
1: गरज नाही मग त्याची.
0: बर बर
1: हो
0: ठीक आहे सर.
1: 7-8 पर्यंत असेल तर काही एवढी गरज नाही आहे.
0: नाही सात सातचं आहे सर, 2 वेळा तपासलं ना मी
1: हां मग काही गरज
0: आठ आठ
1: आवश्यकता
0: दिवसांनी.
1: नाही. हो, काही आवश्यकता नाही. नाल्याचं वगैरे पाणी आता वापरलं तर मग थोडं राहते गढूळ वगैरे
0: नाही आम्ही
1: त्याच्यामुळं.
0: नाल्याचं पाणी वापरतच नाही सर, विहिरीचंच पाणी
1: मग
0: वापरतो.
1: हां ठीक आहे ना, चांगलं आहे मग ते. हे फवारणी घेऊन घ्या,
0: हो
1: तुमचं
0: सर
1: त्यांचा नियंत्रण होऊन जाईल.
0: ठीक आहे सर.
1: ठीक
0: हा
1: आहे. हो
2: हॅलो.
0: हॅलो मॅडम.
2: हां देठे जी, मिळालं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर?
0: हो हो हो मॅडम, सविस्तर उत्तर मिळालं मॅडम, मार्गदर्शन चांगलं केलं.
2: ठीक आहे, फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: मंडळी, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग पहिला ऐकला आहात. विषय होता शेती. कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ज्ञ होते सहाय्यक प्राध्यापक रुपेश राऊत आणि डॉक्टर संदीप कदम, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ. कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं भावना कांबळे यांचं.

0: आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची. हा त्यांचा आवडता कार्यक्रम.
1: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
0: आणि असतं भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात.
1: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास.
0: नाव त्याचं गोकुळ, आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस.
1: तेव्हा ऐका महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
2: कार्यक्रम गोकुळ.
3: नव्या आशा, नव्या दिशा.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार। भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत। व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू। व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी। आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार। भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे। तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला। न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं। दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक। भारत सबसे सीखता है। हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है। न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे। तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले। या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले। शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3 बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे। परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे, असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली। या बैठकीची सांगता उद्या होणार आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं, असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित

अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक

आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.